आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारला मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आजपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार या उपसमितीला असतील. दरम्यान मुख्यमंत्री आज लातूर जिल्ह्याचा दौरा करणार असून यावेळी ते जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील हजारो शेतकरी नागरिकांनी काल प्रशासनाविरोधात महाआक्रोश मोर्चा काढला. सरकारनं त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकरी आणि शेतमजुरांना मदत करावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. राज्याच्या कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे विभागाचा 2009 मंजूर आकृतीबंध सध्या कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पुण्यासह

औरंगाबाद नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघासाठी आणि पुणे तसंच अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी पुढच्या महिन्यात 23 तारखेला मतदान आणि मतमोजणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबरला अधिसूचना काढली जाईल आणि 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 7 ऑक्टोबरला होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 9 ऑक्टोबरपर्यंत आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर या मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. चित्रपट हा विविध भाषा प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षांमधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकतानगर इथं झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कथाबाह्य चित्रपट विभागात भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकरावा जागतिक आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यंदाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया अंतराळ क्षेत्रातल्या बदलाविषयी.
2: जवळपास 50 वर्ष भारतात अंतराळ क्षेत्र म्हणजे इस्रो हे एकच समीकरण होतं. 2020 सुधारणांनी यात बदल घडवला. अंतराळ क्षेत्रात काम करण्यासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी इन स्पेस या स्वतंत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. याला खासगी क्षेत्रानं तात्काळ प्रतिसाद दिला. 2026 पर्यंत अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोंदणीकृत स्टार्टअपची संख्या 440 झाली आणि या क्षेत्रातली खासगी गुंतवणूक 61.80 कोटी डॉलर्सवर गेली. यावर्षी जुलै महिन्यात स्कायरूट एअरस्पेस या खासगी उद्योगानं आपल्या पहिल्याच प्रयत्नात श्रीहरिकोटा इथून विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पूर्वी केवळ सरकारी असलेला अंतराळ उद्योग आता राष्ट्रीय उद्योग बनला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सुरेखा जोशी यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
1: राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसंच संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल दिले. मंत्रालयात झालेल्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अपघातग्रस्तांना तातडीनं वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं असं त्यांनी यावेळी सांगितलं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्यात अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या धामापूरच्या ग्रामस्थांनी 2047 पर्यंत आपलं गाव कशाप्रकारे विकसित व्हावं याचं प्रारूप तयार केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: कोकणात क्रीडा पर्यटन वाढीला लागण्यासाठी मॅरेथॉन आयोजित करणारे या गावचे धावपटू प्रसाद देवस्थळी यांच्या संकल्पनेतून 2047 विकसित धामापूर या विषयावर देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यात विविध वाड्यांमधल्या 29 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून त्यात तरुण, महिला आणि ज्येष्ठांचाही समावेश आहे. स्मार्ट शेती, जलसंपन्नता, ऊर्जा स्वयंपूर्णता, ईव्ही चार्जिंग, पर्यावरणपूरक जलपर्यटन, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटन विकसित करणं, कृषी पशुसंवर्धन उद्योग, टेलिमेडिसिन अशा अनेक कल्पना ग्रामस्थांनी या देखाव्यामधून मांडल्या आहेत. स्पर्धा केवळ धामापूर पुरती मर्यादित असली तरी त्यातून संपूर्ण कोकणाच्या शाश्वत विकासाकरिता दिशा दाखवली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ आणि संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ लावणी कलाकार शकुंतला नगरकर यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 66 वर्षांच्या होत्या. लोककलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 2009 त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्णपदक जिंकलं. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं यजमान जपानच्या संघावर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघाला जपानच्या संघावर निसटता विजय मिळाला. पावसामुळे 5 षटकांचा सामना घ्यावा लागला. यात भारतीय संघानं जपानचा 2 धावांनी पराभव केला. वुशू क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याला 5-0 अशा गुणांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. राज्यात काल पुणे, सांगली, भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसानं हजेरी लावली. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: श्रोते हो नमस्कार। 101 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी आणि मनस्पर्शीमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते।

0: श्रोत्याहो, यानंतर आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत ती 46 वर्षांच्या गृहस्थांची आहे, ज्यांना बीपीचा त्रास होत होता. 5 वर्षांपासून हा त्रास होता, पण आता मात्र क्रिएटिनिन लेवल खूप वाढली होती, 8.6 वरती गेलेली होती, म्हणून त्यांना डायलिसिसचा सल्ला दिला होता. या कंडिशन मध्ये ते आपल्याकडे ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले. आपण आयुर्वेदानुसार यांना काय ट्रीटमेंट दिली?
3: कसं असतं माहितीये का, की पहिल्यांदा 5-1 वर्षापासून म्हणजे बीपी असताना आता म्हणजे किडनी फेल्युअरला का गेली हा सगळ्यात मेजर पार्ट आहे. कसं होतं की आयुर्वेदानुसार जर का बघितलं तर रक्तातली ऍसिडिटी वाढायला लागली तर तुम्हाला बीपी होणार आहे. आता पूर्वीच्या काळी कसं होतं, जेव्हा आयुर्वेदानी मॅनेजमेंट होती तेव्हा बाबा रक्तातली ऍसिडिटी वाढण्यामागची कारणं काय आहेत हे बघितलं जायचं. ऍसिडिटी कमी करण्याची की ऍसिडिटी बरं करण्याची औषधं दिली जायची आणि माणूस कायमचा बरा व्हायचा. पण आता मात्र कसं असतं आहे त्यांना की टेम्पररी म्हणजे आकडे मॅनेज करण्यासाठी दिलं जातं, म्हणजे हार्ट रेट कमी करणारी औषधं असतात, डायबेटिक्स असतात. याच्यामुळे काय होतं की बीपीचा आकडा टेम्पररी नॉर्मल होतो, परंतु रक्तातली ऍसिडिटी मात्र काही कमी होत नाही आणि मग ही ओव्हरऑल शरीरातली हीट जी आहे ती वाढायला लागते. मग शरीराचं पण कसं असतं, हे सगळं मेंटेन करण्यासाठी लिव्हरची जबाबदारी असते, लिव्हर त्याला मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ही हीट जर का लिव्हरच्या कंट्रोलच्या बाहेर जायला लागली तर मग ती किडनीवर अटॅक करते, किडनीमधून हीट बाहेर पडायला लागते आणि मग मात्र पेशंट किडनी फेल्युअरकडे जात असतो. म्हणजे ओव्हरऑल ज्या वेळेला म्हणजे हे क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढायला लागलेली असते तोपर्यंत टॉक्सिक लेवल किंवा शरीरातली हीट लेवल प्रचंड वाढलेली असते.
2: श्रोते हो, डायबिटीस, त्याचे कॉम्प्लिकेशन्स, न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर किंवा मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 05 1025, 84 84 05 1025, 8484 05 1025.
3: प्रायमरी लेवलला पूर्ण कल्पना देणं गरजेचं असतं. आता प्रचंड हीट वाढली होती म्हणजे पहिल्यांदा विरेचन देणं गरजेचं होतं. आपण त्यांना प्रायमरी लेवलला विरेचन दिलं, त्यानंतर 21 दिवसाचा आपण त्यांना काय केला, बस्ती दिला आणि 21 दिवसाचा बस्ती विरेचन दिल्यानंतर त्यांचं क्रिएटिनिन जे आहे ते 6 पर्यंत आलं. म्हणजे थोडंसं आपल्याला रिलीफ झाला की बाबा चला काही ना काहीतरी आपल्याला रिझल्ट येत आहेत आता. बरोबर, म्हणजे त्यांचे बाकी जे काही त्रास होते ते कमी झाले, बीपी थोडासा नॉर्मल झाला. म्हणजे जे आधी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन पण 170च्या खाली बीपी येतच नव्हता त्यांचा, जवळजवळ 5-6 प्रकारच्या गोळ्या चालू होत्या. हळूहळू आपण मग बीपी नॉर्मल यायला लागला तसं त्यांच्या आपण बऱ्यापैकी गोळ्या कमी केल्या आणि मग नंतर मग हळूहळू आपण त्यांना बॅलन्सिंग ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. तसंच त्यांचं मेडिसिन हळूहळू कमी होत गेलं, क्रिएटिनिन लेवल पण त्यांची थोडीशी कमी होत गेली. बरोबर ना, म्हणजे आता जर का आपण बघितलं तर जवळजवळ त्यांची आपल्याकडे 13-14 महिने ट्रीटमेंट चालू आहे. आज त्यांचं क्रिएटिन साधारण 4.2 वगैरे रेंजमध्ये आहे. बरोबर की नाही, म्हणजे आपण त्यांचं डायलिसिस टाळू शकलो. म्हणजे जर का आणखीन आपण किती दिवस हे करू शकतोय याच्यावर पण सगळ्या गोष्टी आहेत, पण जर का आपण प्रॉपरली जर का ते मेंटेन केलं तर आपण त्यांचं डायलिसिस डेफिनेटली टाळू शकू. कारण कसं होतं की बघा, वय किती आहे त्यांचं, 48 आहे. बरोबर आहे ना, इतक्या लवकर जर का डायलिसिस चालू झालं तर मग त्यांचा लाईफ स्पॅन काय राहणार आहे आणि आयुष्य काय राहणार आहे हा सगळ्यात मेजर पार्ट आहे. बरोबर, हा जर का आपण म्हणजे म्हणतो ना की म्हणजे हे डायलिसिस जर का आपण लाईफ टाईम साठी जर का टाळू शकलो तर जास्ती चांगलं नाही का? म्हणजे मग तुम्हाला कुठला तरी दुसरा पर्याय शोधला पाहिजे आणि त्या पर्यायावर काम केलं पाहिजे, मग रिझल्ट येतात की नाही विचार केला गेला पाहिजे. आधीच म्हणलं की बरं होतं की नाही बघू मग आपण काम करू तर काहीच शक्य होणार नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे माहितीये की जर का डायलिसिस टाळायचं असेल, हे सगळं रिव्हर्स करायचं असेल तर शरीराला बॅलन्स करावं लागतं आणि हे जर का करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
2: श्रोते हो, डायबिटीस, त्याचे कॉम्प्लिकेशन्स, न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर किंवा मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क

0: 84 84 05 25 84 84 05 25 8484 05 1025 पुन्हा भेटूयात अडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला प्रायोजित कार्यक्रम अॅडव्हान्स आयुर्वेदा.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: मंडळी, सकाळचे ठीक 10:10 झालेली आहेत आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी। आणि तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा मी येते तेव्हा आपण पुस्तक यात्रेच्या अंतर्गत एका पुस्तकाविषयी बोलत असतो, तर आजही आपण एका पुस्तकाविषयी बोलणार आहोत ज्याचं नाव आहे कृतार्थ आणि त्याच्या लेखिका आहेत उत्तरा मुने। लेखिकेविषयी सांगायचं झालं तर उत्तरा मुने या एक अत्यंत प्रसिद्ध आणि अनुभवी अशा निवेदिका आहेत, त्याचबरोबर त्या लेखिका, पत्रकार आणि एक यशस्वी उद्योजिका सुद्धा आहेत। खरं तर आपण सगळेच त्यांना ओळखतो, अनेक वर्ष त्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं अतिशय उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करत आहेत। मिती ग्रुप या संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका म्हणूनही त्या कार्यरत आहेत। या संस्थेच्या माध्यमातून त्या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करत असतात। श्रावण महोत्सव हा त्यांचा महिलांसाठीचा एक विशेष अतिशय लोकप्रिय असा उपक्रम आहे, ज्यामध्ये पाककला स्पर्धा, विविध खेळ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं खूप मोठ्या प्रमाणावर असं आयोजन केलं जातं। त्याचबरोबरीने दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महिलांना उद्योग क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी त्या सातत्याने विविध पुरस्कार आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात। तर अशा या अष्टपैलू लेखिकेचं अतिशय संस्कारक्षम असं पुस्तक कृतार्थ, त्यावर आपण अधिक बोलणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं।

0: श्रोत्या, पुस्तक यात्रेमध्ये आपण कृतार्थ या उत्तरामुने यांच्या पुस्तकाविषयी बोलतोय. तर उत्तरामुने यांचं कृतार्थ या नावाचं एक सदर एका प्रसिद्ध लोक प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या एका पुरवणीमध्ये यायचं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचली असेल कदाचित ते. तर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आपण समाजात बघत असतो, नाही का? त्यांच्या यशामागे एक समान असा धागा असतो आणि तो असतो त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा. मग कसं गेलं असेल बरं यांचं बालपण? या उत्सुकतेतून जन्माला आलेलं हे सदर म्हणजे कृतार्थ. लेखिका उत्तरा मुने यांनी अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करून त्यांच्या घरच्यांशी संवाद साधून त्यावर लेख लिहायला सुरुवात केली. आणि मग त्या लेखांना जो काही उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे की त्यांनी त्याचा एक किस्सा सुद्धा सांगितला आहे की एकदा ट्रेननी प्रवास करत असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या महिलेने त्या प्रसिद्ध वर्तमानपत्राची पुरवणी काढून त्यांचा कृतार्थ हा लेख अख्खाच्या अख्खा वाचून काढला आणि त्यानंतर त्यांनी बाकीचा पेपर चाळला. त्यावर उत्तरातांनी उत्सुकतेने त्यांना विचारलं की कृतार्थ नेहमी वाचता का? तर ती बाई उत्तरली की हो, तर मला ते सदर खूपच आवडतं, मी रात्री माझ्या मुलांना सुद्धा ते वाचून दाखवते. अर्थातच लेखिकेसाठी हा अगदी सुखद धक्काच होता. त्यामुळे न राहून त्यांनी त्या बाईला आपली ओळख करून दिली की मीच उत्तरा मुने, मीच लिहिते ते सदर. त्यावर ती बाई खूप खुश झाली आणि तिने त्यांचे आभार मानले यासाठी की अनेक गोष्टी मला माझ्या मुलांना सांगायच्या असतात त्या अगदी नकळतपणे या लेखांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतात. किती सुंदर प्रतिक्रिया आहे, नाही का? आणि म्हणूनच मग या सगळ्या लेखांचं संकलन करून त्यांचं एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आणि तेच हे पुस्तक कृतार्थ. यामध्ये विठ्ठल कामत, विक्रम गोखले, विश्वास पाटील, डॉक्टर अभय बंग, सुधीर गाडगे, देवकी पंडित, आरती अंकलीकर टिकेकर, श्रीधर फडके, वीणा पाटील यासारख्या इतर अनेक क्षेत्रातल्या यशस्वी मान्यवरांविषयी, त्यांच्या यशाच्या प्रवासाविषयी, त्यांच्या बालपणाविषयी लेख आपल्याला वाचायला मिळतात. अगदी नेटक्या शब्दात या सगळ्या अवलियांचं आत्मचरित्रच वाचल्याचा आपल्याला आनंद मिळतो. ही संस्कारांची जी शिदोरी आहे ती पुढच्या पिढीच्या हातात द्यावी हा लेखिकेचा जो काही निर्मळ आणि प्रामाणिक हेतू होता तो अगदी 100% साध्य झाला आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का? सरळ साध्या आणि सोप्या भाषेतलं तरीही अत्यंत प्रेरणादायी असं हे पुस्तक उत्तरा मुने लिखित कृतार्थ एकदा तरी नक्की वाचायला हवं असं हे पुस्तक. याबरोबरच आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाणार आहोत. मी एक छानसं गाणं ऐकणार आहे, पण त्याआधी वेळ झालेली आहे एका व्यावसायिक विरामाची.
1: सर, पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टीआरएआय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत जुन्या नव्या काळाशी आपल्याला जोडून ठेवणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी, म्हणजेच आनंदाची पर्वणी.

शंभराशय 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. मंडळी, आत्ताच पार पडलेला गणेशोत्सव आणि छान आपण सगळ्यांनी वाजत गाजत धूम धडाक्यात साजरा केला असेल, नाही का? उकडीचे मोदक, त्यावर तुपाची धार, असा बेत रंगला असेल आणि आरत्यांनी सगळा परिसर अगदी असा छान दुमदुमून गेला असेल. मंगलमय पवित्र असं सगळं वातावरण असेल सगळीकडे, हो की नाही? आता याच्यामध्ये मग मखरांच्या स्पर्धा झाल्या असतील की कोणाचं मखर इको फ्रेंडली आहे, कोणाचं आकर्षक आहे, कोणाचं काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं आहे, नाही का? हे सगळं वातावरण आत्ता आपण गेल्या 7-8 दिवसांमध्ये अनुभवत असू. काही घरी ट्रेंडिंग रील्सवरती असा छान सगळ्या घरातल्या लहान थोरांनी मिळून डान्स केला असेल, हो की नाही? आणि अर्थातच 5.5 आणि 7 दिवसांच्या गौरींबरोबरच्या ज्या जे बाप्पा असतील त्यांचं विसर्जन झालं असेल तेव्हा साश्रू नयनांनी आपण त्यांना निरोपही दिला असेल, गौराईचं आगमन, त्यानंतर गौराई जेवली असेल छान, आणि या सगळ्या रूढी परंपरा आणि हे सगळे रीतिरिवाज आपण अगदी मनोभावे भक्तिभावानी साजरे करत असतो. आता यामध्ये प्रांतानुसार काही बदल होत असतात, काही रूढी परंपरा त्या त्या प्रांतानुसार वेगवेगळ्या असतात. तर आज आपण अशा वेगवेगळ्या परंपरांविषयी, थोड्या अनोख्या, थोड्या न ऐकलेल्या वेगळ्या अशा परंपरांविषयी बोलणार आहोत. तर त्या अनुषंगाने एक गोष्ट मला आठवली जी हल्लीच माझ्या वाचनात आली होती. ती अशी होती की एक जुन्या काळातलं एक छान घर आहे, त्या घरामध्ये एक करती बाई छान सगळं अगदी संसार नेटानी छान चालवते आहे आणि घरामध्ये छान धार्मिक वातावरण आहे. घरातल्या देवांची पूजा अर्चा अगदी छान यथासांग पार पडते रोजच्या रोज आणि सोहळ्या ओळ्याचं वातावरण आहे आणि अगदी देवाचा नैवेद्य अगदी सोहळ्यानेच करायचा असा त्या घराचा प्रघात आहे आणि अर्थातच घर छान धनधान्यांनी गुराढोरांनी भरलेलं आहे आणि घरात इतरही प्राणी आहेत. तर असं त्या घरात एक मांजर असतं आणि तिला पिल्लं झालेली असतात त्या मांजराला आणि ती सारखी त्या नैवेद्याच्या प्रक्रियेमध्ये लुडबुड करायला जात असतात. तर त्यावेळेला ती करती बाई घरातल्या आपल्या सुनांना सांगते की अगं ती मांजरं जरा टोपली खाली झाका हं, त्याशिवाय नैवेद्य वाढायलाच घेऊ नका. बरं, आता हे दर नैवेद्याला हेच होतं आणि म्हणून मग हा थोडक्यात प्रघात पडतो की नैवेद्य वाढायला घ्यायच्या आधी मांजर ही टोपली खाली झाकली गेली पाहिजेत. बरं, आता तो जो जुना वाडा होता तो गेला, एक पिढी गेली, दुसरी आली, दुसरी गेली, तिसरी आली, पिढ्यांमध्ये बदल झाला, माणसांमध्ये बदल झाला, सगळं झालं. पण आता गंमत अशी झाली की तो जो जुना वाडा होता तो जाऊन आता बिल्डिंग उभी झाली, त्या बिल्डिंगचा ब्लॉक आला, ब्लॉकमध्ये माणसं राहायला लागली. पण जो प्रघात पडलेला होता की नैवेद्य वाढायचा तर त्याआधी मांजरं टोपलीखाली झाकली आहेत की नाही हे बघायचं. त्यामुळे झालं काय की ब्लॉकमध्ये मांजरं पाळणं काही शक्य नाही आहे, त्यामुळे आता मांजरं घरात नाही आहेत. तर अशा वेळेला मांजरं नाही आहेत म्हणून जी नवीन आता नव्या पिढीमधली जी नवी सुनबाई आहे तिने काय केलं, तर तिने पितळ्याच्या मांजरी आणि पितळ्याची पिल्लं त्यांची अशी बनवून घेतली आणि दरवेळेला नैवेद्य वाढायच्या आधी टोपलीखाली मांजरं झाकल्याशिवाय नैवेद्य वाढायला घ्यायचा नाही, कारण ती आपल्या घरची रीत आहे. बघा मंडळी, आपले पूर्वज खूप हुशार होते, त्यांनी देवाच्या नावाने अनेक अशा काही प्रथा आणि परंपरा पाडल्या की ज्या योगे आरोग्याला आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी योग्य होत्या, अगदी आजही त्यातल्या अनेक गोष्टी ह्या अगदी पाळण्यासारख्याच आहेत. पण काही प्रथा मात्र अशा आहेत की ज्या थोड्याशा अज्ञानाने किंवा थोड्याशा अविचाराने आपण पुढे चालवत नेतो. आता अर्थात हा झाला गमतीचा भाग, हा मी गंमत म्हणून सांगितला. पण अशा ज्या सणसमारंभांमधल्या काही अनोख्या प्रथा असतील तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. काही मला माहीत असलेल्या अनोख्या पद्धती, अनोख्या प्रथा गणपतींच्या आणि गौरींच्या बाबतीतल्या, अर्थात सणावारांच्याच बाबतीतल्या, पण अशा काही अनोख्या प्रथा आणि अनोख्या ज्या काही पद्धती असतील त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी पाळल्या जाणाऱ्या किंवा तुमच्या माहितीत कोणाकडे तरी घडणाऱ्या अशा काही गोष्टी असतील तर त्या माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपले

दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. अशा काही अनोख्या रूढी परंपरा अनोख्या प्रथा जर का तुम्हाला माहिती असतील तर माझ्यापर्यंत नक्की पोचवा.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: सर पर्सनल लोन ऑफर है,
2: पुनः ब्लॉक करून टाकतो।
1: सर फ्री ट्रिप टू दुबई।
2: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू,
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
2: मग काय करू,
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते। फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
4: मंडळी आपण गप्पा मारतोय की

ठेवले जायचे आणि मग नंतर बाकी बाप्पाला नैवेद्य दाखवला जायचा. आणि गंमत अशी आहे की आता जसं मी मगाशीच्या गोष्टीत सांगितलं तसं आता ती जुनी घरं नाही, आता सिमेंटची घरं ब्लॉक आले, पण तरीसुद्धा अजूनही ती प्रथा चालू असल्याचं त्यांनी कळवलं आहे. आता तर घरात उंदीरमामासुद्धा येत नाहीत, पण तरीसुद्धा उंदीरमामांसाठी छोटा मोदक काढून ठेवायचा ही प्रथा त्या अजूनही पाळतात. आणि कुठेतरी बाल्कनीत, गच्चीत, गॅलरीत कुठेतरी एक छोटासा पोटमाळा जिथे कुठे जागा असेल तिथे आजही उंदीरमामांसाठी छोटे मोदक ठेवले जातात. तर आपण या अशाच अनोख्या रूढी परंपरांविषयी बोलतोय. त्यामध्ये एक माझ्या ऐकिवात आलेली एक गोष्ट अशी आहे की आपण गणपतीचं आगमन होतं त्यानंतर 1.5 दिवस 5 दिवस 7 दिवस अशी आपण गणपती बाप्पांची सेवा करतो आणि मग त्यांचं विसर्जन करतो. पण काही ठिकाणी मी असं ऐकलंय की गणपती बाप्पा येतात आणि वर्षभर राहतात आणि पुढच्या वर्षी विसर्जित होतात. म्हणजे काय करतात तर गणपतीची मूर्ती आणतात, त्याची पूजा अर्चा होते, पण मागच्या वर्षी जी गणपतीची मूर्ती आणलेली आहे ती मूर्ती घरातच ठेवलेली असते. यावर्षी नवीन बाप्पा आले की मग ते जुने बाप्पा विसर्जित होतात आणि म्हणजे नवीन आणलेले बाप्पा आहेत ते पुन्हा वर्षभरासाठी घरामध्ये विराजमान होतात. अशी सुद्धा मी एक पद्धत ऐकलेली आहे. अर्थात त्या मागे सुद्धा काहीतरी शास्त्र, काहीतरी विचार असेल, पण तरी मला ही थोडी वेगळी, थोडी अनोखी वाटली आणि म्हणून मी ही तुमच्यापर्यंत पोहोचली. तुम्हाला सुद्धा अशा काही गोष्टी, अशा काही प्रथा माहिती असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा.

श्रोत्या, आपण बोलतोय अनोख्या रूढी परंपरांविषयी, अनोख्या पद्धतींविषयी. तर आपल्या एक श्रोत्या आहेत वैशाली जोशी, आणि यांनी असं कळवलंय, जे मग मगाशी सांगितलं होतं की एक वर्षभर गणपती बाप्पा विराजमान होतात, एक वर्ष नवीन मूर्ती आणली जाते, आणि मग जुनी जी मूर्ती मागच्या वर्षीची असेल ती विसर्जित केली जाते, आणि नवीन आलेले बाप्पा जे आहेत ते वर्षभरासाठी घरात राहतात आणि त्यांची पूजा अर्चा होते. तर या पद्धतीने त्या असं म्हणाल्या की त्यांच्या मावशीकडे नवसाचा म्हणून असा गणपती बसवला जातो. काही कुठल्याही कारणासाठी एखादा नवस जर का बोलला असेल तर त्या नवसाच्या गणपती च्या नवसासाठी म्हणून हा असा वर्षभराचा गणपती बाप्पा विराजमान होतो. आणि त्यांच्या स्वतःच्या घरी त्यांनी असं सांगितलं की आरामात बसलेली मूर्ती असते. अर्थातच आता गणपती बाप्पांच्या ज्या काही वेगवेगळ्या मूर्ती आपण बघतो, सगळीच रूपं त्यांची छान गोड गोंडस आणि लोभसवाणीच असतात, पण त्या असं म्हणतात की माझी आई म्हणायची की भरपूर वर्षभर काम करून आपल्याकडे जे बाप्पा येतात ते आरामासाठी म्हणून येतात, आणि मग त्यांना घरात आपल्या आरामातच राहता यावं यासाठी आरामात बसलेली छान लोडाला टेकून बसलेली अशी मूर्ती त्यांच्याकडे येते असं त्यांनी कळवलंय. संतोष शिंदे यांनी असं कळवलं आहे की त्यांच्याकडे जी ठरलेली जी जागा आहे गणपती जिथे विराजमान होणार, बाप्पा जिथे बसणार, ती जागा आहे, तर तिथे रंगकाम केलं जातं दरवर्षी आणि छान वेगवेगळी देवांची चित्रं त्या भिंतीवरती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये काढली जातात आणि अशा पद्धतीने सजावट असते असं त्यांनी कळवलेलं आहे. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या प्रांतानुसार आपल्याला बघायला मिळतात. एक गोष्ट मला आता सोशल मीडिया असल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या प्रांतातून घर बसल्या अनेक गोष्टी बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये एक व्हिडिओ असा आला होता की त्यांच्याकडे गणपतीची मूर्ती बाहेरून आणली जात नाही, त्यांच्या घरातच धातूची मूर्ती असते, 2 ते 3 फुटाची छानशी अशी धातूची मूर्ती असते, आणि ती मूर्ती वाजत गाजत घरात आणली जाते, घरात बसवली जाते, छान 1.5 दिवस जे ठरवलेलं असेल त्याप्रमाणे सेवा केली जाते, आणि नंतर घरातच एखाद्या छोट्याशा बादलीत किंवा टबामध्ये त्याचं विसर्जन करून पुन्हा ती मूर्ती देवांमध्ये जाऊन बसवली जाते आणि पुन्हा वर्षभर त्याची पूजा अर्चा अशीच चालू राहते. ही पद्धतसुद्धा मला खूप वेगळी वाटली आणि म्हणून मला ती तुमच्यापर्यंत पोचवाविषयी वाटली. तुम्हालाही अशा काही पद्धती, अशा काही प्रथा माहिती असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोचवा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35, आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा STD कोड आहे.

मंडई आपल्या अनेक श्रोत्यांनी संपर्क साधून अनेक वेगवेगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. अशोक कोकणे यांचा संपर्क झाला आणि त्यांनी असं सांगितलं की जे वर्षभर गणपती ठेवण्याविषयी मी सांगितलं होतं, तर त्यांचा पुण्यामध्ये एक मित्र आहे आणि त्या मित्राच्या घरी असा वर्षभर गणपती बाप्पा बसतो आणि मग मागच्या वर्षीचा गणपती बाप्पा यावर्षी विसर्जित होतो आणि यावर्षीचा बाप्पा पुन्हा वर्षभर बसतो. आणि विशेष बाब त्यांनी अशी सांगितली की त्या व्यतिरिक्त त्यांच्या घरामध्ये दुसरं देवादिकाचं काही होत नाही, थोडाफार त्यांचा विश्वास नसेल किंवा ते मानत नसतील, पण ही गणपती बाप्पाची मूर्ती मात्र दरवर्षी वर्षभरासाठी त्यांच्याकडे येते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर दीपा पालकर यांचा संपर्क झाला आणि त्यांनी असं सांगितलं की अनेक असे काही समाज आहेत की ज्या समाजांमध्ये गौरी आगमनाच्या वेळेला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो आणि याचं कारण त्यांनी असं सांगितलं. आपण हे असं बऱ्याच ठिकाणी बघतो, गौरींना मांसाहाराचा नैवेद्य दाखवलेला आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, पण त्या मागचं शास्त्र जे सांगितलेलं आहे, जे कारण त्यांनी सांगितलं आहे, ते कारण असं आहे की गौरींबरोबर शंकर येतो आणि मग शंकराच्या आसपासचे जे गण जे असतात, म्हणजे जी काय थोडक्यात आपण जी भूत स्वरूपामध्ये जे काही गण असतात, तर ते जे येतात त्यांना खुश करण्यासाठी म्हणून हा नैवेद्य असतो की जेणेकरून त्यांनी आपल्या घरी आल्यानंतर काही त्रास देऊ नये किंवा त्यांच्यामुळे इतर कोणाला काही त्रास होऊ नये म्हणून त्यांना खुश करण्यासाठी म्हणून हा मांसाहाराचा नैवेद्य असतो असं त्यांनी सांगितलं. आणि अजून एक गोष्ट त्यांनी अशी सांगितली की अशा वेळेला गौरी जिथे बसल्या असतील तर गणपती आणि गौरींच्या मध्ये पडदा टाकला जातो, कारण जेणेकरून आपण गणपती बाप्पांना तर काही असा मांसाहाराचा नैवेद्य दाखवू शकत नाही म्हणून मग गौरींना नैवेद्य जो दाखवायचा मांसाहाराचा, तर ते सगळं असं एकत्रित व्हायला नको म्हणून गणपती बाप्पा आणि गौरींच्या मध्ये पडदा टाकला जातो. ही एक पद्धत त्यांनी मला सांगितली आणि मला ती विशेष वाटली, कारण मांसाहाराच्या नैवेद्याविषयी आपण बऱ्याचदा ऐकतो पण त्या मागचं कारण काय आहे ते आपल्याला माहिती नसतं, तर ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता

मला असं वाटतंय की अजून बरेच फोन येत आहेत, पण आता कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. आपली भेट आता ठीक 11 वाजता होणार आहे युवा तरंगमध्ये, आणि अर्थातच युवा तरंगमध्ये छान वेगवेगळे विषय आणि छान नवनवीन माहिती, मुलाखत हे सगळंच असणार आहे. सोबतीला छान छान गाणी असणार आहेत, पण आता मनस्पर्शीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. तर आता मनस्पर्शीपुरता मला आदिती काळेला निरोप द्या आणि ऐकत रहा FM गोल्ड.

0: FM Gold, खरा सोना।
1: श्रोत्यांनो नमस्कार। 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय युवा तरंग। युवा तरंगमध्ये मी

प्रीती काळे आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आज युवा तरंगमध्ये एक मैत्रीण आपल्याला भेटायला आलेली आहे, पण त्याआधी तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात करण्याआधी आजच्या दिनविशेषाविषयी मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे. कारण आज आहे 23 सप्टेंबर आणि आज आहे जागतिक सांकेतिक भाषा दिन, इंटरनॅशनल डे ऑफ साईन लँग्वेजेस. आणि हा जो दिवस आहे हा कर्णबधीर व्यक्तींच्या मानवी हक्कांचं रक्षण करण्यासाठी आणि सांकेतिक भाषेच्या महत्वाविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्राने हा दिवस घोषित केलेला आहे. 23 सप्टेंबर 1951 रोजी वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ या संस्थेची स्थापना झाली होती. आणि हा जो ऐतिहासिक दिवस आहे, या ऐतिहासिक ही जी घटना आहे त्या घटनेची आठवण म्हणून 23 सप्टेंबर हा दिवस सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा करण्यासाठी निवडला गेला. संयुक्त राष्ट्र महासभेने 19 डिसेंबर 2017 रोजी या दिवसाचा जो प्रस्ताव होता तो मंजूर केला होता आणि 23 सप्टेंबर 2018 हा पहिल्यांदा जागतिक स्तरावर हा दिन साजरा करण्यात आला. आता जेव्हा आपण दरवेळेला एखाद्या जागतिक दिनाविषयी बोलतो तर त्या प्रत्येक दिनाची त्या त्या वर्षाची एक थीम असते. आपल्याला मी दरवेळेला सांगत आलेली आहे की प्रत्येक अशा दिनाची त्या त्या वर्षाची एक थीम असते, एक संकल्पना असते. तर या वर्षीची 2026 जी संकल्पना आहे ती संकल्पना आहे कर्णबधीर लोकांच्या मानवी हक्कांची घोषणा करणे. आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ या संस्थेची जी स्थापना झाली त्याचा 75वा वर्धापन दिन साजरा करतो आहोत आपण. आणि या दिवसाचं महत्त्व अर्थातच मला वेगळं सांगायची गरज नाही. सांकेतिक भाषा हा नुसता संवादाचा मार्ग नाही आहे, तर ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना ऐकायला येत नाही, तर त्या व्यक्तींना त्या साधं व्यक्त होणं हा त्यांचा मूलभूत मानवी हक्क आहे, नाही का? आणि मग त्या हक्काची अंमलबजावणी करता यावी, त्या हक्काची इतरांना जाणीव व्हावी यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. शिक्षण, रोजगार आणि सार्वजनिक ठिकाणी सांकेतिक भाषेचा वापर वाढावा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्या व्यक्तींना सुद्धा येता यावं हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. 7 कोटींहून अधिक कर्णबधीर लोक आपल्या या जगभरामध्ये आहेत आणि ती जी भाषा वापरतात अशा 300हून अधिक वेगवेगळ्या सांकेतिक भाषा वापरल्या जातात. तुम्ही कल्पना करून बघा, एखादी गोष्ट आपल्याला खूप अशी पोटतिडकीने कोणाला सांगायची असेल आणि जर आपण अगदी छान आहोत, चालतो बोलतो आहोत आणि जर का आपल्याला योग्य शब्द व्यक्त होण्यासाठी मिळाले नाही, तरी आपल्या जीवाची किती घालमेल होते की शी मला हे नाही सांगता येते, मला हे नाही व्यक्त करता येते. तर ज्यांना हे कधीच व्यक्त करता येत नाही, ज्यांना बोलताच येत नाही, ज्यांना काही ऐकायलाच येत नाही, तर त्यांची काय ओढाताण होत असेल आणि त्यांना काय वाटत असेल ही आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आणि त्यामधूनच सगळं सुसह्य करून थोडंफार त्यांना व्यक्त होता यावं यासाठी या सांकेतिक भाषेची मदत घेतली जाते. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण या सांकेतिक भाषा दिनाविषयी आणि सांकेतिक भाषेंविषयी बोलणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे एक मैत्रीण आपली आलेली आहे गप्पा मारायला, तिच्याशी संवाद साधणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतहो, मी जसं मगाशी म्हणाले की जागतिक सांकेतिक भाषा दिनानिमित्त आपल्याशी गप्पा मारायला, संवाद साधायला एक आपली मैत्रीण स्टुडिओमध्ये आलेली आहे, तर आपण मी तिची ओळख करून देते. ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचलित प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा या शाळेमध्ये विशेष शिक्षिका असलेली सौश्रिया अनिकेत जोशी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधायला आलेली आहे. सर्वप्रथम आकाशवाणीच्या परिवारातर्फे श्रिया, तुझं खूप खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुझ्या कार्यक्षेत्राविषयी थोडंसं सांगशील का?
1: मी विशेष शिक्षिका आहे, स्पेशल एज्युकेटर आहे मी, मतिमंद मुलांची शिक्षिका आहे मी.
0: बरं, आणि शाळा कुठे आहे तुमची?
1: आमची शाळा रोह्याला आहे, प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा.
0: अच्छा, बरं, ठीक आहे. आणि मग मला सांग, या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काही तुझं शिक्षण काय आहे आधी?
1: मी एम ए स्पेशल बी एड आहे.
0: बरं, आणि या म्हणजे हे स्पेशल बी एड आहे, हेच शिक्षण लागतं का या क्षेत्रामध्ये?
1: 12वीनंतर आपण डिप्लोमा करू शकतो.
0: बरं,
1: डिप्लोमा करून झाल्यानंतर मी स्पेशल बी एड पण केलेलं आहे.
0: अच्छा, आणि मग कुठून केलं हे स्पेशल बी एड जे केलं ते?
1: स्पेशल बी एड मी पेणमधून केलेलं आहे.
0: बरं,
1: पण डिप्लोमा मी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द मेंटली हँडिकॅप, नवी मुंबई बेलापूर, इथून मी डिप्लोमा केलेला आहे.
0: बरं, ठीक आहे. मग आता हे जे शिक्षण जे तू आत्ता सांगितलंस, तर त्यासाठी काही विशेष पात्रता लागते का? की जसं तू म्हणालीस तसं 12वी नंतर

0: करता येतं?
1: डिप्लोमा बारावी नंतर करता येतो.
0: बरं,
1: डिग्री करायची असेल तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर आपण डिग्री घेऊ शकतो.
0: नंतर घेऊ शकतो. अच्छा, बरं, ठीक आहे. मग ह्या कामाला सुरुवात कशी झाली, म्हणजे एकूणच या क्षेत्राची सुरुवात कशी झाली काही सांगू शकशील का?
1: माझ्या मावशीचा मुलगा बहुविकलंग आहे.
0: बर,
1: माझं 12वीचं शिक्षण झालं तेव्हा मी रोह्यामध्येच होते.
0: बर,
1: तर तिथे ही संस्था सुरू करायची अशी चर्चा चालू होती, त्याची प्रोसिजर सगळी चालू होती.
0: बर,
1: तर ते मी जवळून बघितल्यानंतर मग मी, म्हणजे त्यांनी पण मला सांगितलं की करू शकतेस का तू बघ करून झाल्यावर. मग मी 12वी नंतर डिप्लोमा केला.
0: अच्छा,
1: आणि मग आता या क्षेत्रात आहे.
0: अच्छा, बरं. मग पहिलं काम करतानाचा कुठे केलं, पहिलं काम सुरू कुठे केलं?
1: रोह्यामध्ये,
0: त्याच संस्थेमध्ये. अच्छा, मग पहिलं काम करतानाचा अनुभव कसा होता?
1: पहिलं काम करताना म्हणजे ऍक्च्युली शिक्षण घेतानाच खूप जरा भीती आणि दडपण होतं.
0: बरोबर,
1: की या मुलांबरोबर कसं आपण संवाद साधू शकू किंवा ऍक्टिव्हिटी यांच्या कशा असतात ते कसं करू शकतो वगैरे.
0: बरोबर. आणि मला असं वाटतंय खूप संयमाची परीक्षा असेल, नाही का? कारण या अशी अशा व्यक्तींबरोबर राहणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं हे खूप मला वाटते ट्रिकी म्हणता येईल असं, सगळ्यांना जमत नसेल, नाही का? आणि मग हा सगळा तुमच्या शिक्षणाचा भाग होता जेव्हा शिक्षणामध्ये, म्हणजे डिग्रीमध्ये किंवा डिप्लोमामध्ये हे सगळं.
1: आम्हाला अशी मुलं वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन शाळांना भेटी देऊन त्यांचं निरीक्षण करून की ती कशी असतात, त्यांच्याशी तिथले शिक्षक कसे इंटरॅक्ट होत आहेत, कसं त्यांना शिकवतायत, हे सगळं आम्ही बघितलं. नंतर आम्ही तो कोर्स 2.5 वर्षाचा 1.5 वर्षाचा जो होता तो कम्प्लीट केला आणि त्यानंतर मग शाळेमध्ये आलो. शाळेमध्ये आल्यानंतरही शाळेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची मुलं होती. आधी त्यांच्याकडे बघताना खूप वेगळं वाटायचं, नंतर जवळ राहून त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्या क्षमता जाणून घेतल्या.
0: बरोबर.
1: आणि मग त्यांना समजून घेऊन त्यांच्याबरोबर काम करणं.
0: बरोबर, बरोबर. मला असं वाटतं की आपण या शाळेविषयी आणि संस्थेविषयी अजून आम्हाला आमच्या श्रोत्यांनाही जाणून घ्यायला नक्की आवडेल. पण एक छोटंसं गाणं ऐकूया छानसं आणि त्यानंतर आपण आपल्या गप्पा सुरू ठेवूया. ठीक आहे,
1: ठीक आहे.

0: श्रोतेहो, सांकेतिक भाषा दिनानिमित्त आपण संवाद साधतोय विशेष शिक्षिका सौ श्रिया अनिकेत जोशी हिच्याशी. तर आपण आत्ता बोलताना तू तुझ्या शाळेविषयी आणि संस्थेविषयी सांगत होतीस, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांग ना, संस्थेविषयी आणि तुमच्या शाळेविषयी.
1: रोहे तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याच प्रवर्गासाठी शाळा नव्हती. माझी मावशी, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दर्शना दीपक आठवले व तिचे पती श्री दीपक जनार्दन आठवले यांच्या मनात अशा प्रकारच्या मुलांसाठी शाळा सुरू करावी असं आलं. कारण त्यांचा स्वतःचा मुलगा बहुविकलांग असल्यामुळे, म्हणून त्यांनी दिव्यांग मुलांच्या पालकांना एकत्र घेऊन ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची अध्यक्षा म्हणून सौ दर्शना दीपक आठवले आजही कार्यरत आहेत. ज्यावेळी संस्थेत दिव्यांगांच्या सर्वच प्रकारातील मुले दाखल करण्याचं ठरवलं त्यावेळेला मुकबधीर मुलंही आमच्या शाळेमध्ये आधी होती. त्यावेळेला आमच्या शाळेचं नाव प्रेरणा मतिमंद व मुकबधीर विद्यालय असं होतं. पण कालांतराने त्या मुलांना ट्रेन करायला तसे शिक्षक आमच्याकडे उपलब्ध नव्हते. आणि नंतर जास्त प्रमाणात आमच्याकडे बौद्धिक अक्षम आयडी या प्रवर्गाची मुलं जास्त आल्यामुळे आणि बाहेरून कुणी शिक्षक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे मग आम्हीच तिथल्या कर्मचारी जे आहोत आत्ता त्यांनी आम्ही तिथनं जास्त ही मुलं असल्यामुळे मतिमंद बौद्धिक अक्षम यासाठी जे लागणारं विशेष प्रशिक्षण आहे ते आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे मग आता आम्ही प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा हे युनिट चालवतो आणि जी कर्णबधीर मुकबधीर मुलं आधी आमच्याकडे होती ती त्या त्या शाळेमध्ये आम्ही आता पुणा मुंबई अशी जी पालकांच्या इच्छेनुसार पालकांनी आता तिकडे नेलेली आहेत.
0: अच्छा, मग आता शाळेमध्ये काय किती स्टाफ आणि किती मुलं आहेत?
1: आता आम्ही शाळेमध्ये प्रशिक्षित 3 शिक्षिका आहोत. चार आया आहेत आमच्याकडे, 2 क्लार्क आहेत आणि 1 मदतनीस आहे जी स्वतः मुकबधीर म्हणून आमच्या शाळेमध्ये शिकलेली आहे आणि आता ती आमच्या शाळेत मदतनीस म्हणून कार्यरत आहे.
0: अच्छा बरं, पण मग स्टाफविषयी जसं तू मगाशी म्हणालीस की मुकबधीर आहे, तर मग ते कसे काय आले, म्हणजे त्यांना सांकेतिक भाषा येत होती का, किंवा म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलं?
1: हां, त्यांना थोडीफार सांकेतिक भाषा आम्ही आमच्या शिक्षणामध्येही शिकलोय.
0: बरं,
1: आणि जे सर आमच्याकडे क्लेरिकलला क्लार्क म्हणून अभिजित सर आहेत ते स्वतः मुकबधीर आहेत.
0: बरं,
1: आणि एक श्रेया जी मदतनीस आमचीच विद्यार्थिनी आहे तीही मुकबधीर आहे. त्यामुळे मग आम्ही त्यांच्याशी आम्हाला जे शिकवलं होतं प्राथमिक ज्ञान जे आम्हाला सांकेतिक भाषेविषयी आहे त्याद्वारेही आम्ही त्यांच्याशी संवाद साधून एक शिकवत होतो आणि त्यांच्याकडूनही आम्ही शिकत होतो. आणि आताही आमच्याकडे
0: हे
1: 2 कर्मचारी असल्यामुळे आमचा सांकेतिक भाषेशी संबंध अजूनही थोडा थोडा आहे.
0: बरोबर बरोबर. पण मग आता हे जे तुमच्या स्टाफमध्ये ही जी 2 मुकबधीर व्यक्ती ज्या तुमच्याकडे आहेत, तर त्यांच्याशी रेग्युलर बेसिसवर तुम्हाला संवाद साधता येतो?
1: हो, आता सवयीनी सरावानी आम्ही शिकलेलो आहोत. तरी काही भाषा ज्या त्यांचा ते पुण्याला त्यांचं शिक्षण झालेलं आहे सरांचं, तर त्यांची साइन लँग्वेज जी सांकेतिक भाषा म्हणतो ती थोडीफार वेगळी आहे. होती म्हणजे आता थोडीफार आम्ही आमची त्यांची मिक्स करून आता वापरतोय आणि आमच्या शिक्षणामध्ये आम्हाला जी शिकवली होती ती थोडी वेगळी होती. जे मगाशी तुम्ही म्हणालात की सांकेतिक भाषा बऱ्याच प्रकारच्या आहेत त्याप्रमाणे.
0: अच्छा ठीक आहे. पण मग आता शाळेमध्ये मुकबधीर विद्यार्थ्यांमध्ये आहे कोणी?
1: नाही नाही, आता आपलं मतिमंदांचंच युनिट आहे.
0: अच्छा,
1: पण तरीही मतिमंद मुलांमध्येही काही जणांना स्पीच नसतं, बोलता येत नाही, पण त्यांनाही व्यक्त व्हायचं असतं.
0: अगदी,
1: मग त्यांच्या भाषेत आम्ही नव्याने काही जण म्हणतोय की नव्याने ते भाषा क्रिएट करतायत की त्यांची त्यांची लँग्वेज त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यक्त होण्यासाठी काही हे करतात, ती सांकेतिक भाषा.
0: अर्थात अर्थात अर्थात. आणि याला काही मापदंड असण्याचं कारणच नाही, कारण एखाद्याला ऐकायला येत नसेल, एखाद्याला बोलता येत नसेल, किंवा एखाद्याला व्यक्तच होता येत नसेल, तर तो जो ज्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार तर त्यांना आपण ती भाषा कशी शिकवणार ना, साचेबद्ध असं काही करूच नाही शकत. बरोबर आहे. आणि त्यामुळेच अनेक भाषा विकसित झालेल्या असाव्यात असं मला वाटतं, नाही का? आणि संस्थेविषयी आता आपण बोलत होतो, तर ज्या मुकबधीर आणि बहुविकलांग पालकांना घेऊन संस्था स्थापन केली, तर त्यावेळेला काही अडचणी येणार नाही असं तर होणारच नाही, अडचणी तर आल्याच असतील, पण साधारण काय प्रकारचे कष्ट घ्यायला लागले तुम्हाला हे करायला? कारण जर का तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पंचक्रोशीमध्ये सुद्धा जर का अशी शाळा नसेल तर नक्कीच ते खूप कठीण गेलं असणार. आणि मग कसा होता पालकांचा त्यावेळेचा?
1: पालकांना शाळा हवीच होती, त्यामुळे त्यावेळेला तर जे 7-8 पालक मिळून त्यांनी संस्था स्थापन केली आणि त्याच्यानंतर मग तेव्हाचे जे कमिटी मेंबर होते त्यांनी किंवा जे शिक्षक किंवा कर्मचारी जे शाळेमध्ये होते त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वे करून अशी मुलं गोळा करून शाळेमध्ये आणली.
0: बर.
1: आणि मग आता आजपर्यंत शाळा चालू आहे.
0: बर. आता एक प्रश्न थोडासा वेगळा असा मला विचारायचा आहे की बऱ्याचदा काय होतं की एखादी कमतरता किंवा एखादी कमी जर का आपल्या पाल्यामध्ये पालकांना जाणवली तर बऱ्याच वेळेला बऱ्याच केसेसमध्ये त्याला स्वीकारलं जात नाही, त्याला ऍक्सेप्टन्स मिळत नाही, तर असा काही अनुभव आला का?
1: हो, बऱ्याचदा आला. आता जे म्हणाले सर्वे करून मुलं आम्ही मॅडमने वगैरे शोधली, तर ती शोधताना प्रत्यक्षात मॅडमना आतमध्ये मुलगा मुलगी कोण आहे ते दिसतंय, पण तरी त्यांच्या दरवाजे बंद करून त्यांनी नाही आमच्याकडे कोणी असं नाही आहे, कारण त्यांना समाजात वावरताना की लोक काय म्हणतील की अशी असा ह्यांचा मुलगा आहे किंवा तो शाळेत गेला तर तो अशा मुलांच्या शाळेत जातो याबद्दल काही चर्चा होईल असं वगैरे वाटून पहिले असं लोकांनी केलेलं आहे, पण आता नाही, आता खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आता स्वतःहून पालक आमच्या शाळेकडे येतात, नवीन नवीन ऍडमिशन होत आहेत आणि चांगल्या प्रकारे मुलं शिकत आहेत.
0: बर. आणि मला वाटतं हेच जास्त महत्वाचं आहे, कारण तुम्ही ती गोष्ट लपवून ठेवून तुम्ही ती गोष्ट अजून कठीण करता ना, जेव्हा तुम्ही
1: विकासासाठी खूप अडचण होती आणि
0: बरोबर त्याचमुळे जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे टाकता, नाही का? त्यानंतरच त्याचा विकास अजून होऊ शकतो. बरोबर की नाही? मला वाटतंय आपण अशाच गप्पा आपल्या सुरू ठेवूया. अजून संस्थेविषयी, शाळेविषयी, अजून मुलांविषयी अजून जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल, पण आपण त्याआधी एक छानसं गाणं ऐकूया.

श्रोते हो, आपल्या सौ श्री अनिकेत जोशी यांच्याशी गप्पा सुरू आहेत. जागतिक सांकेतिक भाषा दिनानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत आणि विशेष शिक्षिका म्हणून आज त्या आपल्याशी संवाद साधायला इथे आलेल्या आहेत. त्यांच्याशी गप्पा आपल्या अशाच सुरू राहणारच आहेत, पण त्याआधी एक छोटासा व्यावसायिक विरामाची वेळ झालेली आहे. त्यानंतर आपण ह्या गप्पा आपल्या अशाच पुढे सुरू ठेवणार आहोत आणि असेच प्रश्न आणि अशीच गाणी आपण ऐकणारच आहोत. त्यासाठी ऐकत रहा FM गोल्ड.

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुनः ब्लॉक करून टाकतो।
1: सर फ्री ट्रिप टू दुबई,
2: यार हे सुद्धा ब्लॉक।
3: यार कितीदा ब्लॉक करू,
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
2: मग काय करू,
4: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते। फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे। टी आय ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।

श्रोत्या शंभरांश एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि युवा तरंगमध्ये

0: मी आहे आपल्याबरोबर आपली मैत्रीण आदिती काळे आणि आज स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे विशेष शिक्षिका सौ श्रिया अनिकेत जोशी. तर आपण तिच्याशी गप्पा मारत होतो. तर श्रिया, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तुला की हे खूप वेगळं क्षेत्र आहे, नाही का? म्हणजे सहज उठून कोणी म्हणालं तर या क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही, बरोबर? कारण संयमाची परीक्षा आहे, अक्षरशः तुम्हाला संयम बाळगता येणं गरजेचं आहे खूप. आणि एकूणच या क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन काही फारसा सकारात्मक असेलच असं नाही का? तर मग या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करण्यासाठी, म्हणजे काम करायचं, या क्षेत्रात उतरायचं असं ठरवलंस, तर तेव्हा त्या गोष्टीसाठी घरातून कसा पाठिंबा मिळाला?
1: खूप छान पाठिंबा मिळाला या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी. प्रथम मावशीने जसं पुढाकार घेऊन हे तू घेशील का असं म्हणाली, त्याचबरोबर आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं म्हणून मी हे शिक्षण पूर्ण करू शकले.
0: बरोबर.
1: त्यानंतर आत्ता लग्न झाल्यानंतर माझं जे सासर आहे तेही खूप सुशिक्षित आणि समजूतदार असल्यामुळे मी घरी, म्हणजे माझ्या मुलाबाळांचं सगळं सासू सासरे व्यवस्थित करतात, त्यामुळे मी माझी ही जबाबदारी आत्ता पूर्ण पार पाडू शकते.
0: बरोबर बरोबर. आणि काय प्रतिक्रिया होती जेव्हा सुरुवातीला कळलं? आई वडिलांचं तर मी समजू शकते, पण जेव्हा सासर कडच्या मंडळींना जेव्हा कळलं की तू या क्षेत्रामध्ये काही करतेस किंवा काम करणार आहेस यापुढे, तर मग सुरुवातीची पहिली प्रतिक्रिया काय होती?
1: छान होती, कारण सासूबाई पण शिक्षिका असल्यामुळे त्यांना कल्पना होतीच.
0: अरे वा.
1: त्यामुळे सासू सासरे पती यांचं सहकार्य असल्यामुळे मी आज निर्धास्तपणे पाली ते रोह अपडाऊन करून माझं कार्य पूर्ण करू.
0: अरे वा, अरे वा, किती छान. पण आता मला एक सांग की सांकेतिक भाषेमध्ये संवाद साधणं कितपत अवघड आहे?
1: अवघड तर आहेच. मी आता अशी गंमत एक सांगेन की आपण गंमत म्हणून दमशेराज हा खेळ खेळतो,
0: बरोबर?
1: तर तो गेम खेळत असताना एखादी गोष्ट किंवा एखादं नाव समजून देण्यासाठी किती आपल्याला प्रयत्न करावे लागतात, आणि तरीही समोरच्या व्यक्तीने ते ओळखलं नाही तर आपल्याला किती त्रास होतो की मी एवढं सांगतोय, एवढं दाखवलं तरी ह्यांना समजत कसं नाही. अशी जर अवस्था आपली होते सर्वसामान्य माणसांची, तर त्यांना व्यक्त होण्यासाठी जी सांकेतिक भाषा दिलेली, तर त्याच्यामध्ये त्यांना जे सांगायचंय ते आपल्यापर्यंत पोहोचवणं त्यांना खूप कठीण जातच असेल,
0: बरोबर?
1: कारण त्यांना शब्दच त्यांच्या कानावर पडत नाहीत, ते बोलू शकत नाहीत, तर ते एक एक सांकेतिक भाषेचा आधार घेऊन आपल्यापर्यंत व्यक्त होण्याचा खूप प्रयत्न करत
0: असतात.
1: आता सरावाने आम्हाला ते जमायला लागलेलं आहे, हळूहळू. पूर्णच जमतंय असं नाहीच म्हणू शकत मी, पण सरावाने जमतंय आता ते.
0: पण मग आता मला एक सांग की हे तर खरं तर माध्यम आहे, बरोबर, त्यांना व्यक्त होण्यासाठी, पण तो त्यांच्या आयुष्याचा भागच झालाय आता, नाही का? म्हणजे जसं आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जशी आपण म्हणजे रोजच्या सारखी झाली असं म्हणतो, तर तसं साईन लँग्वेज मध्ये बोलणं, हातवारे करून जे काय आपलं म्हणणं असेल ते मांडणं समोरच्या पुढे, हे हा त्यांचा अगदी रोजच्या आयुष्यातला अविभाज्य घटकच झालेला आहे, नाही का? पण असं कुठे वाटतं का की त्यांना पूर्णपणे किंवा म्हणजे समाधानकारकरित्या तरी व्यक्त होता येतंय या माध्यमातून?
1: हो, आता व्यक्त होऊ शकता येते, फक्त कधी कधी आपल्यालाच समजायला थोडस काही गोष्टी आपल्याला नाही समजत, पण ते पण तेवढ्या आणि दाखवायचा प्रयत्न करतात. मला हे नाही सांगायचंय, मला हे असं म्हणायचंय मला, तर ते त्यांच्या परीने सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतात. आपणही समजून घेतलं तर आपण समजू शकतो,
0: बरोबर? आणि मी जसं आता मगाशी म्हटलं होतं की ही संयमाची परीक्षा आहे, पण आता मला बोलताना असं वाटलं की आपल्यापेक्षा जास्त संयम मला वाटतंय त्यांना बाळगायला, कारण आपल्याला त्यांना समजून घ्यायचंय ते समजा आपल्या हातात आहे, समजा नाहीच काही समजलं तर कोणी काही करू नाही शकत, पण त्यांना ती गोष्ट घडून यावी यासाठी किती संयमाने ती गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचवावी लागत असेल, नाही का? जोपर्यंत समोरच्याला समजत नाही तोपर्यंत समजावत राहावं लागत असेल.
1: त्याच्यात आता मला एक अजून सांगायला आवडेल की आता सोशल मीडिया असल्यामुळे त्याच्याद्वारेही ते आता व्यक्त होऊ शकतात, जे आपल्याला साईन लँग्वेज मध्ये नाहीच सांगता येते किंवा ते सांगतायत पण आपण समजू शकत नाही, तर ते मोबाईल चालवू शकतात आता, तर त्याच्यानुसार ते आपल्याला दाखवू शकतात की मी हे नाही हे म्हणतोय किंवा मला हे नाही हे पाहिजे, अशाद्वारे आता ते व्यक्त होऊ शकतात.
0: अर्थात आता हा वाढीव शिक्षणाचा भाग झाला, पण एका अर्थी आपण टेक्नॉलॉजीला किती नावं ठेवली तरी ह्या अशा काही गोष्टींमध्ये असं वाटतं की ते वरदानच लाभलेलं आहे, नाही का? समाजाचा काय दृष्टिकोन जाणवतो या क्षेत्राविषयी? म्हणजे मला अशा अर्थाने विचारायचं आहे की चार चौघांमध्ये समजा तू तुझ्या एखाद्या विद्यार्थ्याशी जर का सांकेतिक भाषेमध्ये बोलत असतील तर आजूबाजूला असणारी चार लोक, जी आपण सो कॉल्ड चार लोक काय म्हणतील म्हणतो, तर ती जी

0: चार लोक आपल्या आजूबाजूला असतात, तर त्यांचा काय कसा म्हणजे प्रतिसाद बघायला मिळतो किंवा काय प्रतिक्रिया बघायला मिळतात त्यांच्या?
1: आता खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचाही बघण्याचा ह्या दृष्टी ह्या मुलांकडे. हा पहिले होतं असं की नवीनच सगळं होतं, त्यांनाही काही माहिती नव्हती या क्षेत्राविषयी, तर सगळं म्हणजे हसायचे किंवा हा खिल्ली उडवायची अशा अर्थी थोडंफार पहिले व्हायचं, पण आता नाही. आता तेही कुतूहलाने बघत असतात की हे नक्की काय बोलताय, त्यांना काय सांगायचंय. आणि आता रोजच्या सवयीप्रमाणे काही जणांना बाहेरही आता त्यांच्या खुणा समजायला लागल्यात. आता हा त्यामुळे तेही त्यांच्याशी संवाद खुणेद्वारे आता साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजाचा दृष्टिकोन खूप छान आता झालेला आहे.
0: बरोबर. खरं तर या अनुषंगाने मला असं पण आता एक सुचलं होतं की असं पण करायला हरकत नाही का, म्हणजे आता तू शिक्षिकाच आहेस, तुझं कामच आहे शिकवणं, किंवा त्या मुलांची गरजच आहे या भाषेमध्ये बोलणं, नाही तर ते व्यक्तच होऊ शकणार नाही. पण सामान्य लोकांनी आमच्यासारख्या चार चौघांमध्ये नुसतंच वावरणाऱ्या लोकांनी सुद्धा ही भाषा शिकून घ्यायला काहीच हरकत नाही.
1: काहीच हरकत नाही
0: का, म्हणजे त्यांच्याशी संवाद साधता येईल, त्यांना आपल्या रोजच्या रोज दिसणाऱ्या रोज भेटणाऱ्या माणसांव्यतिरिक्त चार माणसं वेगळी भेटली जर का, तर त्यांचा काही वेगळा दृष्टिकोन असू शकेल,
1: तयार होऊ शकेल त्यांचा,
0: आणि छान थोडंफार व्यक्त व्हायला अजून थोडं मोठा अवकाश मिळेल असं मानायला हरकत नाही का. तर मला असं वाटतं की या दिवसाच्या निमित्ताने आपण एवढं तरी नक्की करू शकतो की अगदी फार मोठमोठ्या गप्पा नाही मारल्या तरी पण निदान बेसिक त्या व्यक्तीला काय म्हणायचंय, काय म्हणणं आहे तिचं, ते समजून घेण्याइतपत तरी ही भाषा प्रत्येकाने शिकायला काहीच हरकत नाही. आता या मुलांचं शैक्षणिक वर्ष कसं असतं? आता तुमची शाळा आहे तर तू बाकी शाळांमध्ये जशी इयत्तांप्रमाणे शिक्षण होतं तसं शैक्षणिक वर्ष या मुलांचं कसं असतं?
1: आता शाळेमध्ये आपण मुलांना 0-18 वर्षापर्यंत मुलं आपली शाळेमध्ये असतात.
0: बरोबर.
1: तर त्यांच्या वयानुसार आता ग्रुप केलेले आहेत. आता महाराष्ट्र शासनामार्फत दिशा अभियानांतर्गत आता अभ्यासक्रम ह्यांचा सेट करण्यात आलेला आहे, म्हणजे जे नॉर्मल आपल्या मुलांसाठी बालभारती वगैरे जसं आहे तसं आता दिशा अभियानाची पुस्तकं निपीडद्वारे आता ह्या मुलांसाठी तयार झालेली आहे. मी मतिमंद मुलांचं बोलते, तर त्यांची आमच्या शाळेबद्दल बोलते, तर त्या मुलांचा अभ्यासक्रम आता सेट करून दिलेला आहे आणि त्याच्यानुसार वयाची अट त्या पुस्तकावरच आहे, म्हणजे 0-6 वर्ष वयोगटासाठी वेगळी पुस्तकं आहेत, मग त्यानुसारच आम्ही वर्ग केलेले आहेत की 0-6 असतील तर तो नर्सरीचा छोटा वर्ग, नंतर 6-14 दुसरा वर्ग, 14-18 प्री वोकेशनल म्हणजे व्यवसाय प्रशिक्षणाचा, आणि 14-18 पुढची व्यवसाय प्रशिक्षणाचा.
0: अच्छा बरं. आणि मग आता तू जसं म्हणालीस तसं 18 मग तुमच्या शाळेमध्ये किती वर्षांपर्यंत मुलं येऊ शकतात, म्हणजे
1: शाळेमध्ये 18 येऊ शकतात.
0: बरं.
1: पण व्यवसाय प्रशिक्षण असेल तर 18 पुढची मुलंही शाळेमध्ये राहू शकतात, म्हणजे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये राहू शकतात.
0: अच्छा अच्छा बरं ठीक आहे. आता जसं तू म्हणालीस की व्यवसाय प्रशिक्षण तर मी त्याकडे वळणारच आहे, त्यांच्या भविष्यासाठी काय मार्ग आहेत त्यांना अवलंबता येतील त्याविषयी आपण गप्पा मारणारच आहोत. अनेक प्रश्न मला अजूनही पडलेले आहेत ते मी विचारणार आहे, पण एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया.

0: श्रोत्याहो आपण गप्पा मारतोय सौ श्रिया अनिकेत जोशी हिच्याशी. तर श्रिया मला सांगा, मगाशी आपण आपल्या शाळेतल्या मुलांच्या शैक्षणिक वर्षाविषयी बोललो, अभ्यासक्रमाविषयी बोललो, बरोबर. पण शाळेतून बाहेर पडल्यानंतर ती मुलं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात?
1: अभ्यासक्रमाबद्दल बोलत होतो आपण मगाशी, तर अभ्यासक्रमामध्ये जसे विषय असतात मराठी, गणित, परिसर, इंग्रजी, ईव्हीएस म्हणजे पर्यावरण विज्ञान असं, त्याच्याबरोबर डेली लिव्हिंग स्किल म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये त्यांना सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आपण काय करू शकतो ते सगळं शिकवलं जातं. म्हणजे जेवायला कोणाला येत नसतं, कोणाला हाताने काही वस्तू उचलता येत नसते वगैरे, तिथपासून आपण त्यांना शिकवत असतो. तर त्याचबरोबर आपण कला, हस्तकला,
0: अच्छा,
1: संगीत, डान्स, योगा असं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना देत असतो. म्हणजे आता तुझा प्रश्न होता की शिक्षणानंतर ते काय करू शकतात, तर आपण काही वस्तू शाळेमध्ये बनवतो, जसं पंत्या रंगवतो आपण शाळेमध्ये, ग्रीटिंग तयार करतो मुलांच्या मदतीने. काही वेळेला सगळं पूर्ण काम एखादा मुलगा करू शकत नाही, पण त्यांच्या क्षमतेनुसार थोडं थोडं, एकाने कलर दिला, एकाने डिझाईन काढलं, एकाने कटिंग केलं, अशा प्रकारचं त्यांना जमेल त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या आवडीनुसार त्यांना काम शिकवलं जातं आणि मग त्यानुसार ते व्यवसाय करू शकतात. त्याच्यानंतर कटिंग म्हणजे भाज्या वगैरे चिरायला आपण शिकवतो त्यांना. सगळंच म्हणजे आपल्या आयुष्यात सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे जे रात्रीपर्यंत करायला लागतं त्याबद्दल थोडं थोडं आपण शिक्षण देत असतो, घरी त्यांना करायला सांगत असतो. तर त्यानुसार मग कॅफे वगैरे मुलं टाकू शकतात. म्हणजे पुण्या साईडचं वगैरे अशी उदाहरणं ऐकलेली आहेत की त्या मुलांचं युनिट पूर्ण एक छान कॅफे चालवतं. असं आहे, कोणी रिसेप्शनिस्ट म्हणून लागू शकतं, गॅरेज मध्ये बरीच मुलं काम करू शकतात, किराणा मालाच्या दुकान, आता ते अपना भांडार वगैरे अशी म्हणजे जी दुकानं आहे असं मॉल टाईप असतात, तिथे काही वस्तू देणे ठेवणे अशी त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार बरेच प्रकारची कामं आता करू शकतात.
0: बरोबर. मग असं काही शाळेतलं उदाहरण आहे का की जे मूल असं शाळेतून शिकून बाहेर पडलंय आणि काही छान करत?
1: हो, असा एक मुलगा आहे जो हॉटेलमध्ये लागलेला आहे कामाला. आणि जे पहिले तुम्हाला बोलले की आपल्याकडे मुकबधीर मुलं आधी होती, तर त्याच्यामधला एक मुलगा गॅरेज मध्ये लागलेला आहे, एक मुलगा प्रेस मध्ये लागलेला आहे, प्रिंटिंग प्रेस मध्ये वगैरे. असं म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांना जे जमेल झेपेल ते कामही करू शकतात आणि त्यांना सामावून घेणारे समाजात असे काही घटक आहेत की ते यांना काम देऊ शकतात आणि देतात, त्यामुळे करू शकतात. नाहीतर मग स्वतःचा व्यवसाय
0: करू शकतात
1: आई वडिलांच्या मदतीने करू शकतात.
0: बरोबर. आणि तेच मी आता ऍक्च्युली माझा पुढचा प्रश्न तोच होता की शाळेमध्ये मग तुम्ही काय काय उपक्रम राबवता? आता हे जसं तू म्हणालीस पणत्या रंगवणं आणि हे, तर असे
1: कागदी फुलं तयार करतो आम्ही.
0: बर.
1: त्यानंतर कागदी फुलांचे रंगीत फुलांचे बुके बनवतो. झेंडूची फुलं आणि त्याचं पानाचं असं तोरण तयार करतो. जास्वंदीची फुलं वगैरे असं कागदी बऱ्याच प्रकारची फुलं तयार करतो. मग त्या फुलांचा बुके, पंत्या, ग्रीटिंग, मेणबत्त्या बनवतो. आणि दिवाळीला आपल्या शाळेचा स्टॉल सुद्धा लागतो.
0: किंवा असे
1: दरवेळेला कोणी असे दरवेळेची ऑर्डर देणारी बरीच लोक आहेत, विविध कंपन्या आहेत की ज्यांची दरवेळेला आपल्याला ऑर्डर असते की आम्हाला पंते हव्यात, आम्हाला ग्रीटिंग हवेत, किंवा बुके जे आम्ही तयार करतो ते हवे. तर तसे आम्ही त्या अर्थाने.
0: अरे वा, छान. म्हणजे थोडक्यात तुम्ही रोजगाराच्या दृष्टीने अगदी त्यांना

0: छान सक्षम करताय त्या मुलांना आतापासून, नाही का? मस्त. आणि डान्स आणि इतर कलांविषयी म्हणाली तीस, तर त्याविषयी काय?
1: जागतिक दिव्यांग दिन असतो डिसेंबरमध्ये, 3 डिसेंबरला. तर त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. तर आपली मुलं तिथेही जातात स्पर्धेमध्ये आणि उत्कृष्ट प्रावीण्य मिळवून बक्षीस घेऊन येतात.
0: अरे वा, किती छान.
1: तिथेच नृत्याचाही कार्यक्रम होतो, कधी नृत्य स्पर्धाही असतात.
0: बरं, आता मला एक प्रश्न असा पडला होता की हे जे सांगितलंस तू कागदाची फुलं किंवा असं जे काही कलात्मक जे काम आहे, तर मग ते त्याचं शिक्षण त्यांना देण्यासाठी आधी तुम्हाला पण शिकावं लागतं का तुम्ही त्याचे कोणी खास प्रशिक्षित?
1: काही शिक्षण आम्हाला झालेलं आहे त्याप्रमाणे आम्हीही शिकवू शकतो आणि फुलांचं वगैरे प्रशिक्षित व्यक्ती येऊनही शिकवू शकतात. सामाजिक बांधिलकी म्हणून अशाही काही संस्था आहेत ज्या अशी व्यक्ती आहेत काही काही की ते स्वतःहून आम्हाला यांना काहीतरी शिकवायचंय किंवा आम्ही येऊ का अशा ह्यांनी पण येतात आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आम्हाला अशा ह्यांनी पण येतात आणि मग आम्हाला काहीतरी शिकवायचंय तर तेही येतात.
0: छान छान, किती छान कल्पना आहे, नाही का? आपण थोडंफार समाजाचं काहीतरी देणं लागतो तर ते या अशा मार्गांनी आपल्याला पूर्ण करता येऊ शकतं, नाही का? अशाच गप्पा आपल्या सुरूच राहणार आहेत अर्थातच, पण त्या आधी ऐकूया एक छानसं गाणं.

0: जय जय राम कृष्ण हरी।
1: श्रेया, मगाशी आपण बोलत होतो उपक्रमांविषयी आपण बोललो, बरोबर? तर आता मला सांग की समाजाचा किंवा आजूबाजूला आपल्या ज्या सामाजिक संस्था असतात तर त्यांचा काही शाळेप्रती किंवा संस्थेप्रती काही सकारात्मक पुढाकार घेतलेला जाणवतो का?
2: हो, नक्कीच। शाळेमध्ये आपण जे सगळे सण समारंभ साजरे करतो, सगळेच येणारे, तर ते साजरे करत असताना काही संस्था स्वतः पुढाकार घेऊन, जसं रक्षाबंधन आहे, दहीहंडी आहे, तर ते त्यांचे संस्थेची लोक त्यांच्या येतात किंवा मित्रमंडळ येतात आणि त्यांच्या मुलांबरोबर त्यांना तो सण उत्सव साजरा करायचा असतो आणि मुलांना त्यांतून मिळणारा आनंद हा त्यांच्यासाठी खूप समाधानकारक असतो की आपण काहीतरी केलं, त्याच्यामुळे यांच्या चेहऱ्यावर आनंद आला।
1: बरोबर आहे, खरं आहे। आणि मला वाटतंय हे थोडंसं सामाजिक भान प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला द्यायला हवं। आपल्याला देवानी छान छान हात, कान, नाक, डोळे दिलेले आहेत, पण ज्यांना नाहीये त्यांचे त्रास सुद्धा लहान वयातच समजून घ्यायला हवे। आणि त्याच्यासाठी जर का कोणी असं उपक्रम राबवत असेल तर ती खरोखरच मला वाटतंय कौतुकास्पदच गोष्ट आहे।
2: त्याच्यात अजून सांगेन मी, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे वाढदिवस साजरे करण्यासाठी आता अशी बरीच लोक शाळेकडे येतात आणि मुलांबरोबर त्यांच्या कुटुंबातील किंवा त्यांचा स्वतःचा वाढदिवस साजरा करतात।
1: अरे वा, किती छान आहे ना, म्हणजे मुलांसाठी पण, शाळेतल्या मुलांसाठी सुद्धा ही किती छान गोष्ट आहे, वेगळी जरा, नाही का? पण आता मला एक जाणून घ्यायचं

0: की कितीही सोंग केली तरी पैशाचं सोंग काही करता येत नाही, नाही का?
1: हो
0: तर मग जर का हा संस्थेचा एवढा मोठा डोलारा आता जर का उभा राहिलाय तर तो त्याचं कसं आर्थिक नियोजन करता तुम्ही?
1: संस्था स्थापनेपासून ते आजपर्यंत संपूर्णपणे देणगीदारांवरच अवलंबून आहे.
0: बरं,
1: लोक जी अशी समाजात आहेत जी सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा आपल्याकडे आहे तर आपलं त्यातलं थोडस आपण दुसऱ्याला द्यावं अशा ह्यांनी जी काम करतात ती डोनेशन देतात आम्हाला. त्या देणगीवरच आमची संस्था चालू आहे. आणि ते मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या वस्तू आम्ही तयार करतो ज्याचं आम्ही सेल लावतो किंवा शाळेतही कधी अवेलेबल असतात तेव्हा लोक घेऊन जातात तर त्याच्यातही अल्प प्रमाणात आम्हाला आर्थिक उत्पन्न होतं.
0: अरे वा, मग मला असं वाटतंय की हा सुद्धा एक मार्ग, देणगीदार देणगी देतील तो भाग झालाच, अर्थात प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार आपल्या ऐपतीनुसार देणार. पण जरी कुणाला अशी देणगी मोठी उचलून देणं शक्य नसेल तरी मला असं वाटतंय की ही एक कल्पना, एक संकल्पना म्हणून राबवायला हरकत नाही की एरवी आपण सणावारासाठी म्हणून जी काही खरेदी करतो बाहेर जाऊन किंवा ऑनलाईन भरपूर पैसे देऊन डिलिव्हरी चार्जेस देऊन जे ऑर्डर करतो तर त्याऐवजी अशा मुलांनी बनवलेल्या वस्तू जर का घेतल्या तर मला वाटतंय तो सण आणि तो कार्यक्रम अगदी खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल, नाही का?
1: हो.
0: आता जर का कोणाला संस्थेच्या कार्यामध्ये किंवा या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने काही खारीचा वाटा उचलायचा आहे किंवा हातभार लावायचा आहे संस्थेला किंवा थोडक्यात काहीतरी मदत करायची असेल तर ती जसं तुम्हालीच देणगी स्वरूपात, तर मग अशी काही तुम्ही म्हणजे देणगीच्या व्यतिरिक्त अशी काही मदत स्वीकारता का किंवा कुठल्या कुठल्या स्वरूपात असते म्हणजे ती?
1: देणगी स्वरूपातच किंवा एखादी वस्तू जर आम्हाला हवी असेल तर तेव्हा एखादी व्यक्ती विचारायला आली की आम्ही काय देऊ शकतो तर आम्हाला त्यावेळेला जी वस्तूची गरज असेल तर आम्ही सांगतो त्यांना की आम्हाला ह्या या वस्तूची गरज आहे, जर त्यांना शक्य असेल तर ते आम्हाला ती वस्तू देतात, नाहीतर मग जे शक्य असेल ते आर्थिक मदत.
0: बरोबर. पण मग आता शाळेचे किंवा संस्थेचे म्हणजे भविष्याचे काय प्लॅन्स आहेत का किंवा काही असं महत्वाकांक्षी प्रकल्प किंवा की बाबा निदान आपल्याला इथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे असं काही आहे?
1: हो, आता आपली शाळा जी चालू आहे ती नगर परिषदेच्या वास्तूमध्ये चालू आहे.
0: बरं.
1: तर संस्थेचं असं स्वप्न आहे की आपली स्वतःच्या मालकीची एखादी जागा व्हावी.
0: अरे वा.
1: आणि त्या जागेमध्ये मुलांच्या अनुषंगाने त्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे तशी इमारत आणि ज्या वस्तूंची गरज आहे त्या सगळ्या वस्तूंनी ती पूर्तता करायची होती.
0: अरे वा, अरे वा, किती.
1: आणि अजून पुढे 18 वर्षाच्या पुढची आता जी मुलं झालेली आहेत तर त्यांच्यासाठी आम्हाला व्यवसाय प्रशिक्षण वर्ग सुरू करायचा आहे, तर त्या दृष्टीने सर्व तयारी आमची पूर्ण झालेली आहे. सरकारी मान्यतेची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे.
0: अरे वा.
1: तर ते पुढचं नियोजन ते आहे की ते व्यवसाय प्रशिक्षणाची मान्यता हवी आणि जागा घेऊन स्वतःची इमारत आम्हाला करायची.
0: बरोबर. मला असं वाटतंय की हे जे काम तुम्ही करता आहात हे अतिशय मोलाचं असं योगदान आहे समाजासाठी आणि त्यामुळेच तुमचे जे काही भविष्यातले प्लॅन्स असतील ते सगळे अगदी छान 100% यशस्वी होत अशीच आमची सगळ्यांची, आमच्या सगळ्या श्रोत्यांची सुद्धा इच्छा राहील. आणि संस्थेच्या भविष्यासाठी आणि मुलांच्या छान भविष्यासाठी शाळेला, संस्थेला आणि तुला स्वतःला सुद्धा आकाशवाणीच्या परिवारातर्फे, सगळ्या श्रोत्यांतर्फे खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि तू आज इथे आलीस, तुझा एवढा मौल्यवान वेळ आम्हाला दिलास त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे तुझं खूप खूप मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: आणि श्रोते हो, याबरोबरच आता युवा तरंगची वेळ इथेच संपत आलेली आहे. आता आपली भेट ठीक 12 वाजता रंजक सफरमध्ये होणारच आहे, तर तोपर्यंत मला आदिती काळेला निरोप द्या आणि ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर. आणि रंजक सफरमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत.

श्रोत्या कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि रंजक सफरमध्ये आज आपण एका अतिशय वेगळ्या आणि हृदय अशा विषयाची रंजक सफर करणार आहोत. पण त्याआधी आजच्या एका दिनविशेषाविषयी सांगायलाच हवं, कारण आज आहे जागतिक आयुर्वेद दिवस. आणि हा दिवस दरवर्षी आयुर्वेद या आपल्या प्राचीन भारतीय वैद्यक पद्धतीचा प्रसार करण्यासाठी आणि तिचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे 2016 हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली. तारखेच्या बाबतीत काही थोड्याशा गमतीजमती आहेत. त्याच्या कारण असं आहे की सुरुवातीला हा दिवस धन्वंतरी दिवस म्हणजे आपली जी धनत्रयोदशी ज्या दिवशी असते त्या दिवशी साजरा केला जायचा. कारण धन्वंतरी हे हिंदू पुराणानुसार आयुर्वेदाचे देव मानले जातात आणि म्हणून त्या दिवशी तिथीनुसार धनत्रयोदशी ज्या तारखेला येईल त्या तारखेला हा दिवस साजरा केला जायचा. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर असं तिथीनुसार एखादा दिवस साजरा करणं थोडं अडचणीचं जायला लागलं आणि म्हणून मग याची काहीतरी तारीख निश्चित करावी असं मनावर घेतलं गेलं आणि मग भारत सरकारने त्यामध्ये बदल करत 23 सप्टेंबर ही तारीख आयुर्वेद दिवसासाठी निश्चित केली. कारण 23 सप्टेंबर हा दिवस शरद विषुव असा मानला जातो, म्हणजे ज्या दिवशी दिवस आणि रात्र दोन्हीही समसमान असतात. आणि हा जो नैसर्गिक समतोल आहे हा आयुर्वेदाच्या दृष्टीने आयुर्वेदाचं जे मूळ तत्व आहे ते मन शरीर आणि आत्म्याचा समतोल असंच आहे. आणि म्हणून मग त्या समतोलासाठी म्हणून दिवस आणि रात्र समान असणं हे खास मानलं जातं आणि म्हणून त्याच्याशी सुसंगत म्हणून 23 सप्टेंबर हा दिवस ही तारीख निश्चित केली गेली. आणि 23 सप्टेंबर 2026 हा म्हणजे आजच्याच दिवशी 11वा आयुर्वेद दिवस म्हणून देशभरामध्ये साजरा केला जातोय. जसं मी मगाशी म्हणाले की प्रत्येक जागतिक दिवसाची जागतिक दिनाची एक थीम असते, तर यावर्षीची ही जी थीम आहे 11व्या आयुर्वेद दिवसाची जी थीम आहे ती अशी आहे की स्वस्थ भविष्य के लिए आयुर्वेद, म्हणजे आयुर्वेदा फॉर अ हेल्दियर टुमारो अशी आहे. आणि या थीमचा मुख्य उद्देशच हा आहे की आयुर्वेदाचा आधुनिक आरोग्य व्यवस्था जी आपली आहे जी उत्तरोत्तर प्रगत होत चाललेली आहे तर त्याच्याशी आयुर्वेदाचा मेळ घालून एका निरोगी भविष्याची निर्मिती करणं आणि पुराव्यांवर आधारित असं संशोधन जे वैद्यक क्षेत्रामध्ये घडत असतं त्याला चालना देणं हा याचा मुख्य उद्देश आहे. त्याबरोबरच जागरूकता वाढवणं हे तर आलंच, कारण माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक आजार आणि आरोग्याच्या ज्या काही अनेक समस्या असतात त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण दूर करू शकतो. त्याच्या आयुर्वेदाचे जे काही फायदे आहेत त्याची लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा त्याचा मुख्य उद्देश अर्थातच आहे. आयुर्वेदाला वैश्विक मान्यता, मला असं वाटतं की आता त्याची फारशी गरज राहिलेली नाही, कारण आपल्यापेक्षा जास्त आता बाहेरच्या देशांमध्ये योग आणि आयुर्वेद याचा खूप मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे वापर करताना आपण पाहतोय. ती लोक आता छान सकाळी लवकर उठून योगासनं करताना आणि छान आपलं आहारावर नियंत्रण ठेवताना वगैरे दिसत आहेत, जे आपलं काय म्हणतात त्याला आपला जो आयुर्वेद हा आपलं वैभव जे होतं जे आपण

अगदी छान पुढे नेऊ शकलो नाही कालां म्हणजे काही काळांनी आता त्याच्यावरती अभ्यास होतोय आणि आता ते सगळं छान दिमाखात अगदी मिरवलं जात आहे तो भाग वेगळा. पण तरी आता मला असं वाटतंय की वैश्विक मान्यतेची फारशी गरज राहिलेली नाही कारण विश्वानी आयुर्वेदाला मान्यता दिलेली आहे. तरीही आजच्या दिवसाचं हे असं खास महत्त्व आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. छान सगळ्यांनी तंदुरुस्त राहावं, स्वस्थ राहावं, आरोग्याची आपल्या छान काळजी घ्यावी हा या दिवसाचा हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. आणि याबरोबरच हे अतिशय महत्त्वाचं मला वाटलं, आजच्या दिवसाचं हे महत्त्व आहे आणि म्हणून हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं. अर्थातच आपण रंजक सफरकडे वळणार आहोत. ज्या विषयावर आपली रंजक सफर असणार आहे ते मी तुम्हाला या गाण्यानंतर लगेच सांगणार आहे.

0: सर पर्सनल लोन ऑफर है,
1: पुनः ब्लॉक करून टाकतो।
0: सर फ्री ट्रिप टू दुबई।
1: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू,
2: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो,
1: मग काय करू?
2: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
2: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। टीआरएआय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।

श्रोत्याहो, मी मगाशी म्हणाले होते तसं रंजक सफरमध्ये आज आपण सफर करणार आहोत त्या एका वेगळ्या, एका हृदय अशा विषयाची. तर तो विषय आहे, अर्थातच आज आहे जागतिक सांकेतिक भाषा दिन आणि त्यानिमित्ताने आपण मुलाखतसुद्धा ऐकली. तर कुठेतरी माझं असं लक्षात आलं की या गोष्टीविषयी फारसं बोललं जात नाही किंवा फार माहिती नसतं लोकांना. तर अपंग फक्त सांकेतिक भाषा वापरणारे म्हणजे मुकबधीर असं होत नाही, तर अपंग, मुकबधीर, बहुविकलांग किंवा स्वमग्न व्यक्ती ज्या असतात, तर त्या व्यक्तींवरती घडवलेल्या अनेक कलाकृती सोशल मीडियावर बघायला मिळतात. आता सोशल मीडियाचा वापर इतका सर्रासपणे केलेला आपल्याला दिसतो, आपण स्वतः तो करतो, पण तरीही बऱ्याच गोष्टी ह्या नजरेआड होतात आपल्या चुकून, आणि काहीसं थोडंसं या दुर्लक्ष म्हणता येईल किंवा थोड्या दुर्लक्षित राहतात असं मला वाटलं. आणि म्हणून मला असं वाटलं की आजची सफर ही या सगळ्या अशा व्यक्तींवरती, अशा असामान्य व्यक्तींवरती ज्या काही कलाकृती घडवल्या गेलेल्या आहेत, तर त्या कलाकृतींची आज आपण सफर करावी. आणि म्हणून मी अशी काही माहिती तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे. त्यामधलं पहिलं जे आहे ते आहे एक मराठी चित्रपट आहे ज्याचं नाव आहे आम्ही असू लाडके. आणि हा जो चित्रपट आहे हा पूर्णपणे बहुविकलांग आणि स्वमग्न मुलांवरती बेतलेला असा हा चित्रपट आहे. सुबोध भावे हे त्यामध्ये मुख्य अभिनेते आहेत त्या सिनेमामध्ये. आणि त्याची गोष्ट थोडक्यात अशी आहे की एका छान सुशिक्षित अशा घरामधला एक मुलगा, ज्याचे आई वडील खूप छान शिकलेले, खूप मोठ्या पदावरती कामाला असलेले, आणि त्यांचा हा जो मुलगा ज्याला कलेमध्ये रस आहे आणि ज्याला शिक्षणामध्ये काही गती नाही, आणि मग आई वडिलांच्या अपेक्षेनुसार मार्क न मिळाल्यामुळे, परीक्षेमध्ये अपयश आल्यामुळे थोडंसं स्वतःचं जीवन संपवण्याकडे विचार त्याचे झुकत असताना, त्याला जे काही थोडंफार नैराश्य आलेलं असतं त्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी हा जो अभिजित नावाचा जो मुलगा असतो त्याला त्याचे मामा

कोल्हापूरला घेऊन जातात आणि तिथे अशा काही व्यक्तींशी त्याची गाठ पडते की जे मुकबधीर आहेत, अपंग आहेत, बहुविकलांग किंवा स्वमग्नसुद्धा, आणि मग त्यांचं आयुष्य बघताना, त्यांच्या आयुष्यामधले चढउतार, त्यांचा जो काही रोजचा स्ट्रगल आहे तो बघताना हा जो अभिजित होता त्याला एकदम स्वतःची लाज वाटायला लागली की आपण कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं एवढे वाईट वाटून घेतोय आणि एवढे नैराश्यात जातोय. जर का ह्या मुलांकडे साध्या गोष्टी करण्याचं सुद्धा कौशल्य नाहीये, तरीही ते आनंदाने जगतायत, तरीही आपला आलेला दिवस आनंदाने साजरा करतायत, तर मग आपल्याला काय हरकत आहे चांगलं आयुष्य जगायला. आणि मग त्याचे जे विचार असतात ते बदलतात आणि मग मात्र तो असा निर्णय घेतो की आता मी या मुलांसाठी काम करणार. आणि मग त्याला कलेमध्ये अर्थात आवड असतेच, त्यामुळे तो त्या मुलांचा कलेचा शिक्षक म्हणून तिथे रुजू होतो. आणि मग त्यानंतर त्या मुलांशी त्याचा जो काही संवाद आणि ते जे काही लागेबांधे त्यांचे जे जुळतात त्यावरती हा संपूर्ण चित्रपट आहे. अक्षरशः आपला दृष्टिकोन बदलायला भाग पाडेल असा हा चित्रपट आहे. अतिशय छान गाणी, अतिशय छान कथानक आणि मांडणी, आणि खरोखर अशी जी असामान्य मुलं आहेत ती या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अतिशय उत्तम अभिनय, अर्थात त्याला अभिनय म्हणायचं की नाही हा वेगळा भाग झाला, कारण ते जसं आहेत तसंच त्या चित्रपटामध्ये त्यांना दाखवलं गेलं आहे. आणि ते बघताना आपल्याला नक्की आपल्या आयुष्यातली सगळी दुःख जी काही आपल्याला वाटतात की आज काय कामावर जायला उशीरच झाला, माझा काय पगारच वाढला नाही, आज काय हेच झालं तेच झालं, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या कटकटी आपल्याला वाटत असतात, जे त्रास आपल्याला वाटत असतात, ते कुठल्या कुठे निघून जातील आणि आपण किती सुखी आहोत की आपल्याला देवानी इतकं व्यवस्थित घडवलेलं आहे, हात पाय नाक कान डोळे सगळं आपलं शाबूत आहे, असा कुठेतरी दृष्टिकोन बदलायला लावणारा असा हा सिनेमा आहे. आणि अर्थातच अभिनयाविषयी तर बोलायला नको, सुबोध भावे त्यामध्ये आहेत, नीना कुलकर्णी आहेत, अजूनही बरेच दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशी बनवलेली ही कलाकृती आहे. पण तरीही मला असं वाटलं थोडंसं की त्याला जितका न्याय मिळायला हवा तितका मिळाला नाही, कारण जसे इतर चित्रपट गाजतात तसा हा खरं तर त्याही पेक्षा वरच्या दर्जाचा असा हा चित्रपट आहे, त्याची निर्मिती आहे, पण तरीही तो थोडासा दुर्लक्षित राहिला असं मला वाटलं. आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत याची माहिती पोचवली. त्याचं नाव आहे आम्ही असू लाडके आणि हा मला वाटतंय कुठेही आपल्याला सहज उपलब्ध होईल बघण्यासारखा असा हा चित्रपट आहे. याबरोबरच अशा काही अजूनही कलाकृती आहेत ज्या या खास व्यक्तींवरती बनवलेल्या आहेत, त्याविषयी आपण अधिक बोलणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

मंडळी, रंजक सफरमध्ये आपण या अपंग, मूकबधिर आणि बहुविकलांग व्यक्तींवर घडवलेल्या कलाकृतींबद्दल बोलतोय. आपल्या एक श्रोत्या आहेत प्रज्ञा वनरसे, त्यांनी संपर्क साधला होता आणि त्या असं म्हणाल्या की त्या स्वतः शिक्षिका आहेत आणि प्रगती विद्यालय जे आहे मुंबईमधलं, तर तिथे अशा मुलांना शिक्षण दिलं जातं आणि त्यांच्या स्वतःच्या वर्गामध्ये दोन अशी मुलं होती आणि त्यांनी जवळून ते सगळं बघितलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आवर्जून कळवलं. आणि अर्थातच दृष्टिकोनाविषयी बोलणं झालं, त्या असं म्हणाल्या की तो आपला त्यांच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणं गरजेचं आहे आणि कुठलीही लाज आणि कुठलीही शरम न बाळगता ती आपल्यातलीच आहेत, आपलीच आहेत असं म्हणून त्यांच्याकडे बघणं हे त्यांच्यासाठी थोडं त्यांचं आयुष्य सुकर करण्यासारखंच आहे. अर्थातच त्याच निमित्ताने आपण आज या विषयाकडे वळलेलो आहोत. पुढची एक जी कलाकृती आहे ती एका आस्थापनाची जाहिरात आहे आणि जी सुरुवातीला तुम्हाला काय चालू आहे ते कळत नाही, फक्त थोडी गडबड गोंधळ चालू आहे. गणपती बाप्पा बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत आणि थोडी लगबग चालू आहे आरतीची, पूजेची असं दिसतं. आणि मग नंतर लक्षात येतं की त्यांच्यापैकी कोणीच बोलत नाही आहे, कारण ते जे सगळे कर्मचारी आहेत ते सगळे मूकबधिर आहेत आणि मग ते छान सगळी पटापट पटापट तयारी करतात आणि बाप्पासमोर आरतीचं ताट घेऊन उभं राहतात आणि एकही शब्द न उच्चारता येणारी ती सगळी मंडळी बाप्पाची छान आरती करतात. मागे फक्त वाद्यांच्या सुरावटीवरती आरती सुरू आहे आणि समोर छान अगदी भक्तिभावाने तल्लीन झालेले सगळे हे कर्मचारी आरती करताना दिसतायत आणि त्यांच्या कपड्यांवरती कुठेतरी सायलेंट व्हॉइस असं काहीतरी लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. अतिशय हृदय असा हा व्हिडिओ मला वाटला, कारण आपण आत्ता गणपतींची धामधूम आपण बघितली, जोर जोरात ओरडून अगदी आरत्या होतात आणि फुल अगदी जोशात जल्लोषात आरत्या होतात, वाद्य वाजवली जातात आणि काय काय होतं. पण ही जी आरती होती ही मला वाटतंय त्या सगळ्यांमध्ये बाप्पाच्या जरा जास्त जवळ पटकन पोहोचली असेल असं म्हणायला हरकत नाही. नाही का, अशा अनेक कलाकृतींविषयी आपण अजूनही पुढे बोलणार आहोत या गाण्यानंतर.

श्रोत्या अपंग आणि मूकबधिर आणि स्वमग्न व्यक्तींवरती घडवलेल्या कलाकृतींविषयी आपण बोलतोय, तर एक वेबसिरीज म्हणता येईल किंवा एक लघुपट म्हणता येईल असा एक आहे ज्याचं नाव आहे अभिमानास्पद महाराष्ट्र, आणि त्यामध्ये एक एक भाग त्यांनी घेतलेला आहे. तर त्यामधला एक भाग आहे जो आहे येवल्याच्या पैठणी व्यवसायाविषयी आहे, आणि कापसे पैठणी येवला असं त्याचं नाव आहे, आणि त्या लघुपटाच्या त्या भागाचं नाव आहे बोलक्या पैठणीची गोष्ट. आणि असं नाव का बरं दिलं असेल, कारण नाशिकमध्ये हे जे येवला आहे तर तिथे एका माणसानी हा जो व्यवसाय सुरू केला, सुरुवातीला शहरामध्ये जाऊन नोकरी केली, पण नोकरीमधून फारसा पैसा गाठीशी बांधता येत नाही हे लक्षात आल्यावर, पण तोपर्यंत त्या दुकानामधलं काम जे होतं, साड्यांशी संबंधित जे काय होतं ते सगळं शिकून घेतलं, आणि मग गावाला येऊन पैठणीचा व्यवसाय सुरू केला. आणि मग हळूहळू तो अनुभवाच्या जोरावर तो सगळा विस्तार वाढला, आणि तो वाढल्यानंतर चांगला पैसा जेव्हा गाठीशी जमा व्हायला लागला, शिल्लक राहायला लागला, तेव्हा ह्या पैशाचं करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला. आणि मग त्यातून असा विचार आला की जसं आपल्या हिताचं आपण विचार करतो तसं असं काहीतरी शोधून काढू की ज्यामधून आपलं तर हित होईलच पण त्याबरोबर समाजाचंही काहीतरी हित होईल. आणि मग त्यातून त्यांनी सुरुवातीला आदिवासी जमातीच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार निर्मिती करून द्यायचा निर्णय घेतला. काळाच्या ओघामध्ये हातमागाची जी ही कला आहे ही लोप पावत चाललेली आहे, तर तसं होऊ नये म्हणून त्यांनी कलाकारांची, हातमागावर विणकाम करणाऱ्या कलाकारांची एक अख्खी फौज तयार केली. ती कशी केली, तर एक दिवस त्यांच्या मनात असं आलं की ज्यांना बोलताच येत नाही आहे तर त्यांचा आपण आवाज का होऊ नये. आणि मग या विचारांनी त्यांनी देशभरामधून 100 मूकबधिर मुलांना दत्तक घेतलं, आणि त्या सगळ्या मुलांना पैठणी विणण्याचं मोफत प्रशिक्षण त्यांनी दिलं. आणि एवढ्यावरच न थांबता त्या मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 100 1BHK फ्लॅट त्यांनी तिथे बांधून दिले. त्याच्यामुळे आता झालं काय की या मुलांना रोजगार तर मिळतोय आणि त्याबरोबर डोक्यावर भक्कम असं छतसुद्धा त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यामुळे आता कोणी किती जास्तीचा रोजगार जरी दिला तरी आता ही मुलं कापसे उद्योग सोडून दुसरीकडे कुठे जाण्याचा विचारही करत नाही आहेत.

दिवसाला साधारणपणे 1 ते 2 इंच विणकाम करू शकतात. अर्थात ते आपल्यापेक्षा जास्त आहे, कारण जसं देव एखादी गोष्ट कमी देतो तर त्याची भरपाई देव स्वतः करतो. कारण अशी जी मुलं असतात त्यांचं कामावरचं प्रभुत्व आणि त्यांचं जर एकाग्र चित्तानी काम करण्याची जी क्षमता असते ती आपल्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे अतिशय उत्कृष्ट अशी ही मुलं हे काम आज चोख बजावत आहेत आणि तो उद्योग भरभराटीला नेता नेता स्वतःचं आयुष्यसुद्धा त्यांनी इतकं छान मार्गाला लावलेलं आहे. असा ही सगळी गोष्ट सांगणारा असा हा एक छोटासा लघुपट बघण्यात आला, बोलक्या पैठणीची गोष्ट नावाचा, आणि मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी. आणि याबरोबरच आता प्रश्नमंजुषेची वेळ झालेली आहे, तर आता मी पहिला प्रश्न विचारते. रंजक सफरच्या सुरुवातीलाच आपण जागतिक आयुर्वेद दिनाविषयी बोललो, तर जागतिक आयुर्वेद दिवस कधीपासून सुरू झाला याचं उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. तारीख नाही सांगितली तरी चालेल, पण मला साल अपेक्षित आहे की कुठल्या सालापासून सुरुवात झाली, जागतिक आयुर्वेद दिवस कधीपासून सुरू झाला. आणि आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा STD कोड आहे.

श्रोतेहो, आपली प्रश्नमंजुषा सुरू आहे आणि मी पहिला प्रश्न असा विचारला होता की जागतिक आयुर्वेद दिवस कधीपासून सुरू झाला आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी त्याचं योग्य उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. योग्य उत्तर पोहोचवलेल्या श्रोत्यांची मी नावं सांगते. दीपाली विचारे, अरविंद पेठे, शुभांगी कारेकर, मंगला शेठ, प्रज्ञा बनारसे, दीपा पालकर, मृदुला दामले, प्रमोद राऊत, संजय गांधी, मनोहर खामकर, अरुण गावकर आणि शुभलक्ष्मी मस्तकार या सगळ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. त्याबद्दल त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि याबरोबरच आता आपल्या प्रश्नमंजुषेमधला दुसरा प्रश्न घ्यायची वेळ झालेली आहे. तर दुसरा प्रश्न मी असा विचारते आहे ज्याचं उत्तर मी तुम्हाला मगाशी बोलता बोलता सांगितलेलं आहे. तर आता ज्यांनी कोणी हा कार्यक्रम नीट ऐकला असेल त्यांना लगेच हे उत्तर देता येईल. प्रश्न असा आहे की आम्ही असू लाडके या चित्रपटाविषयी आपण मगाशी बोललो, तर त्यामध्ये मुख्य अभिनेता कोण आहे, कोणी मुख्य भूमिका केलेली आहे हे तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारते, आम्ही असू लाडके या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण आहे. आणि आपली उत्तरं माझ्यापर्यंत पोचवायची आहेत. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 2 हा STD कोड आहे. तेव्हा आपली उत्तरं लवकरात लवकर कळवा.

श्रोत्या प्रश्नमंजुषेमधला दुसरा प्रश्न असा विचारला होता की आम्ही असू लाडके या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण आहे आणि लागोपाठ दोन गाणी यासाठी लावली होती कारण भरपूर श्रोत्यांनी संपर्क साधलेला आहे आणि योग्य उत्तर पोहोचवलेलं आहे माझ्यापर्यंत. तर आता ज्यांनी योग्य उत्तर दिले त्यांची नावं सांगते. संजय गांधी, मंगला शेठ, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रमोद राऊत, गणेश खोत, शुभांगी कारेकर, दीपा पालकर, उदय नाईक, अरुण गावकर, शुभांगी राणे, अंकेश पालकर, या सगळ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे. त्याबद्दल त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि याबरोबरच आता रंजक सफरमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. आपली भेट पुन्हा होतच राहील, पण तोपर्यंत छान हसत खेळत राहा, आनंदी राहा, आपली आणि आपल्या सुहृदांची काळजी घ्या आणि आजच्या पुरता मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

0: संरक्षण दिलं गेलं आहे. 5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन सेवांचा लाभ घेतलाय. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आयुर्वेद जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. नागपुरात आज 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रवी नारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. दस्तऐवजांवर तसंच परस्पर संलग्न प्रक्रियांवर अवलंबून असलेलं भारताचं कर प्रशासन आता माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं ब्रिक्स कर प्रमुखांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतानं अंमलात आणलेली प्रत्यक्ष उपस्थितीविना असेसमेंट, आधीच भरलेलं विवरणपत्र, देयकांची प्रत्यक्ष त्या त्यावेळीच पडताळणी आणि करदात्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्याच्या व्यवस्थेनं ब्रिक्स भागीदार देशांमध्ये उत्सुकता निर्माण केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. आज सुरू झालेल्या बैठकीअंतर्गत आंतरराष्ट्रीय कर आकारणी तसंच हस्तांतरण शुल्क प्रक्रिया आणि महसुलाची आकडेवारी या बाबींशी संबंधित 2 नवीन कार्यगटांच्या व्याप्तीशी संबंधित प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतले गेले असा खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला. या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहितीसाठीच्या हाताळणीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेले असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडिया बद्दल.
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
0: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 4थ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलंय. नेमबाजीतच मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टन बेंडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. आज दुपारी अंतिम फेरी होईल. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यानं 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होईल. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलंय. कयाकिंगमध्ये भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशीबीना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारात भारताचं पदक आधीच निश्चित झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्यपदक जिंकलेल्या परिणाज रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलंय. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही तिन्ही खेळाडूंचं अभिनंदन केलंय. पुरुषांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्यपदक जिंकलेल्या अनंतजीत भौतेक आणि मैराज या तिघांनाही मांडवीय यांनी शुभेच्छा दिल्या. मुंबई विमानतळावरच्या ड्युटी फ्री अर्थात करमुक्तीची सवलत असलेल्या दुकानात आयात केलेल्या तंबाखूमुक्त निकोटीन पाऊचच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई विमानतळावरच्या काही ड्युटी फ्री दुकानमालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानांना सीमाशुल्क आणि करांसारख्या आर्थिक सवलती मिळू शकतात, मात्र देशातील औषधं आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कायद्यातून सरसकट सूट मिळत नाही. या संदर्भात देशांतर्गत असलेले कायदे अशा दुकानांनाही लागू होतात असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशी व्हावी अशी मागणी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेनं केली आहे. या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीविरोधात माध्यमांमधून टीका टिप्पणी किंवा अनुचित निष्कर्ष काढले जाऊ नयेत असं आवाहनही या संघटनेनं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून केलं आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोलकाता कार्यालयानं मॅकनॅली भारत इंजिनिअरिंग लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीशी संबंधित कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू इथल्या 16 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई फेमा अर्थात परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 अन्वये केली जात आहे. यूपीआय शुल्क लागू होण्यापूर्वी बँकांना एटीएममध्ये पुरेसा रोकड साठा करायला सांगण्यात आल्याचा समाज माध्यमावर प्रसारित होणारा दावा सरकारनं फेटाळून लावलाय. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओदिशा राज्यांच्या किनारपट्टीकडे सरकत असल्यानं इथं मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशा सरकारनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताचं कर प्रशासन माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अश्विनी मोरघाडे यांनी गायलेला राग गौड मल्हार आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी आणि हार्मोनियमची साथ मकरंद खरविंदकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.